ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं शिक्षण घेतलेलं असतं आणि आता यशाच्या अशा मार्गावर असतात की त्यांचा हा यशाचा प्रवास म्हणजे आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे कुमारी अस्मिता लहू मेंढे हिला। ती मूळता राहणारी सांजेची म्हणजे आपल्या धाराशिव तालुक्यातील आहे आणि ती आत्ता नुकतीच म्हणजे 2024 याच वर्षामध्ये ती पासआउट झालेली आहे सिव्हिल या ब्रँचमधून। आणि तिचं लक म्हणा, नशीब म्हणा किंवा तिचे प्रयत्न म्हणा, ते इतके चांगले आहेत की ती पासआउट होत असतानाच जिल्हा परिषद धाराशिव येथील बांधकाम विभागामध्ये सध्या सब डिव्हिजन तुळजापूर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती आता सध्या कार्यरत झालेली आहे। आणि आज ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू आपण तिचा रेकॉर्ड करतोय त्यावेळेस 1-3 दिवस झालेले तिला ऑफिस जॉईन करून आणि ती ऑफिसवरून थेट रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे यशोगाथा सांगण्यासाठी। तर सर्वप्रथम अस्मिता, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या वतीनं।
2: थँक्यू सो मच सर।
0: आता खरं तर आम्ही अभिनंदन करतोय आणि तुझ्या चेहऱ्यावर ते दिसून येत आहे की कॉलेज सुटल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर नेमकं काय करायचं हे प्रश्नचिन्ह घेऊन जे बरेचसे विद्यार्थी फिरतायत तसं काहीच न दिसता तुझ्या चेहऱ्यावर एक असं दिसतंय की यस, ऑफिसमधून एक आलेली आहे, थकलेली मुलगी आहे, आता मी ऑफिसमध्ये काहीतरी काम करते असं काहीतरी चेहऱ्यावर भाव दिसतायत। तर सगळ्यात अगोदर हे सांग की हे फिलिंग कसं आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट करता करताच तुला जॉब भेटलेला
2: आहे? सर, फिलिंग तर खूप प्राऊड फिलिंग आहे। स्टार्टिंगला तर एकच मनामध्ये एम होतं की डिग्री संपायच्या आत एखादी तरी सरळ सेवा क्रॅक करायची होती आणि त्यानंतर नेक्स्ट क्लास 1 क्लास 2 तर एम आहेच, बट डिग्रीपर्यंत ॲटलिस्ट ज्यासाठी इलिजिबल होते त्यासाठी एक प्रयत्न होता की ते एम कम्प्लीट करायचं होतं। मग फर्स्ट एम तरी कम्प्लीट झाले, आता नेक्स्ट टार्गेट नेक्स्ट एक्झामवरती असेल।
0: बर, मग आता खरं तर याची सुरुवात जर म्हणायला गेलं तर 10वी पास झाली की वडिलांना खरं तर आनंद असतो 10वी पास झाली म्हणून मुलगी, पण सगळ्यात मोठं टेन्शन असतं की अरे 11वी 12वीला कुठे घालावं आजच्या युगाप्रमाणे। 11वी 12वीला तू कुठे होते हे पण सांग आणि पुन्हा 11वी 12वी झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन असतं की अरे मुलगी पुढे काय करणार, तर हे अगोदर थोडंसं सांगतो।
2: 10वीचा रिझल्ट आल्यानंतर
0: 10वी कुठे कुठे झाली?
2: 10वी माझी छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव येथे झालेली आहे। मग 10वीमध्ये 98.40 असा माझा पर्सेंटेज आले होते, ते पाहून एक आनंद होता की मी मेडिकलमध्ये जाऊ शकते। मग विचार केला की आपण मेडिकलची प्रिपरेशन करावी आणि त्यासाठी मग मी लातूरमध्ये शाहू कॉलेज येथे ॲडमिशन घेतले, बट माझा स्कोर कमी आला नीटचा, मग त्यामध्ये जास्त रिपीट करण्यामध्ये पण इंटरेस्ट नव्हता जास्त असं, त्यामुळे मग मी विचार केला की आपण इंजिनिअरिंगमध्ये पण यावं, कारण मला लहानपणापासून ड्रॉइंगची देखील खूप आवड होती आणि मग त्यामुळे मी आली इकडे इंजिनिअरिंग चूज केले।
0: म्हणजे तुझं नीट आणि MSCET दोन्ही एक्झाम तू दिलेले होते?
2: हो, दिला होता।
0: अच्छा, मग इंजिनिअरिंगचं असं होतं म्हणून IIT JEE असं काही डोक्यात नव्हतं?
2: नाही, ते नव्हतं
0: जास्त, मेडिकलला जायचं, 10वीला चांगले मार्क पडले।
2: येस येस।
0: अच्छा, मग ज्यावेळेस 12वीचं तुझं शाहू कॉलेजला एवढं सगळा विषय झाला, मग तू तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज निवडण्याचं कारण काय होतं आणि मग घरच्यांनी तुला कसं सपोर्ट केला ते एक सांग।
2: स्टार्टिंगला कोरोना पिरियड होता जेव्हा मी ऍडमिशन घ्यायचं ठरवले त्यावेळेस, मग इतर बाहेरचे कॉलेजेस खूप माहिती देखील होते, बट तेरणाचं पप्पा देखील इथं सेवक म्हणून अगोदर होते, मग त्यामुळे मी आणि आपल्या रिझल्ट कॉलेजचा रिझल्ट देखील खूप छान आहे असं ऐकले होते, त्यामुळे मी इथं यायचं ठरवले।
0: अच्छा, मग तुला हा निर्णय घेत असताना काय अशा सगळ्यात चांगल्या गोष्टी जाणवल्या की तू धाराशिव जिल्ह्यातलीच मुलगी, एकतर खर्च पण सगळ्यात दृष्टिकोनातून कमी होणं, कॉलेज पण सगळं चांगलं आहे, असं तुला सगळे फुलफिलमेंट झाले तुझ्या परत?
2: येस सर. आपलं एम तरी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची होती, मग त्यामुळे आपण स्टडी कुठेही करू शकतो हे देखील एक माइंडमध्ये ठेवायला, माइंडमध्ये माहिती होतं की आपण कुठेही राहिलो तरी अभ्यासच करायचा आहे, मग इथे राहून तरी आपण करू शकतो, मग त्यासाठी मी इथेच ऍडमिशन घ्यायचं ठरवलंय.
0: बरं, मग आता ज्यावेळेस तू इथे ऍडमिशन घेतलं, एकतर कोरोनाचा काळ होता, काही पहिले एक दोन वर्ष समजा ऑनलाईन गेले असतील किंवा बाकी सगळा विषय असेल, मग त्यानंतर तू तुझी स्टडी कशी ठेवली, तुझं एम कसं होतं, त्या एमच्या नुसार फक्त कॉलेजची स्टडी करणं एवढाच विषय नव्हता, तर मग तुला ते जसं म्हणतेस की तुला क्लास होणं, अधिकारी होणं, ह्या पण तुझ्या डोक्यामध्ये सायमल्टेनियसली गोष्टी चालू होत्या, तर तुझं कॉलेजचं जे करिक्युलम राहिलं ते कसं राहिलं सांग.
2: सर, मी कॉलेजमध्ये तरी रेग्युलर असायची स्टार्टिंगला, तर फक्त कॉलेज लेक्चर्स कंटिन्यू मीन्स रेग्युलर करायची, कारण इथे जे शिकवलं जातं त्या बाहेरचे तरी क्वेश्चन्स नाही आहेत हे तर माहिती होतं, मीन्स टेक्निकल इथेच राहून स्ट्रॉंग करायचं होतं, आणि घरी जाऊन नंतर मी नॉन टेक्निकल कव्हर करायची, कॉलेजच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळायचा ते घरी जाऊन नंतर नॉन टेक्निकल पाहायची.
0: बर, आणि रेग्युलर कॉलेज असल्यानंतर प्रॅक्टिकलचा भाग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मग तुला असं वाटत नव्हतं का कधी, म्हणजे एका क्षणाला असं कोणाला तरी वाटतं की तुला दहावीला चांगले पर्सेंटेज पडलेले होते, नीटचं तुझं समजा स्वप्न जरी पूर्ण नाही झालेलं असतं तर तू इंजिनिअरिंगमध्ये येण्याचा विचार केला, मग सगळा ओढा कुठेतरी आय टी, सी एस सी, ए आय डी एस अशा सर्व ब्रँचकडे असताना सिव्हिल निवडण्याचं मग काय कारण होतं एवढं विषय?
2: सिव्हिलमध्ये येण्याचा मेन हेतू म्हणजे माझे पप्पा, कारण पप्पा छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते काही छोटे काम देखील करतात, मग त्यामुळे ते नेहमीच मला बोलायचे एखाद्या कामाबद्दल, त्यांनी काही इस्टिमेट केलेलं असेल तर ते सांगायचे, मग ते रोज रोज तेच पाहण्यात होतं, मग त्यामुळे पप्पांनी सांगितलं की थोडंसं इकडे पण आपल्या मुलींसाठी आहे संधी, चांगल्या संधी आहेत, त्यामुळे मी त्यांच्यामुळे आले जास्त करून.
0: बर, तुझ्या वडिलांचं इन्स्पिरेशन तुला होतं की ठीक आहे सिव्हिलमध्ये सुद्धा जाऊन मुलगी काही ना काहीतरी करू शकते, हे सुरुवातीचा फेज समजा जे की तो ऍडमिशन घेण्याच्या अगोदर किंवा ऍडमिशन घेतल्यानंतरचा विषय होता, मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साईड बाय साईड डोक्यामध्ये जे डेली रुटीन असतं ते रुटीन कसं होतं, म्हणजे तुझ्या अभ्यासाचा प्रकार कसा होता, सरांशी इंटरॅक्शन असेल, सरांसोबत काही गायडन्स घेण्याचा विषय असेल ते पण थोडंसं सांग.
2: मी स्टार्टिंगला स्टाफशी बोलताना थोडीशी घाबरायची, बट काही दिवसांनी लक्षात आलं की असं घाबरून कॉलेज मधून पास आउट झाल्यानंतर हे घाबरणं आपल्यासाठीच घातक ठरणार आहे. जेवढे आपण इथे राहून फ्रँकली आपण जे काही आपल्या कन्सेप्ट आहेत जेवढे आपण क्लिअर करतो ते आपल्यासाठीच इम्पॉर्टंट आहेत, पुढे चालून त्याच कन्सेप्ट नंतर बाहेर गेल्यानंतर लोक विचारल्यानंतर ते आपल्याला यायला पाहिजेत. मग मी थोडंसं इथं आल्यापासून किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये देखील डिप्लोमा केल्या करताना तिथे सरांशी पण बोलायची काही
0: अगोदर पॉलिटेक्निक झालेला
2: आहे,
0: म्हणजे तो डायरेक्ट सेकंड इयरला इथे
2: ऍडमिशन
0: का? अच्छा, मग हे नाही सांगितलं, हे मध्येच म्हणजे काहीतरी एक ट्विस्ट आला ना, मग तुझं शाहू कॉलेज नंतरच हे कसं झालं मग नेमकं?
2: हे मी माझं 11वी 12वी मध्ये पीसीबी ग्रुप होता, मग त्यामुळे मला डायरेक्ट इंजिनिअरिंगला ऍडमिशन नव्हतं मिळत, मग मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव इथे घेतले.
0: अच्छा, म्हणजे तिथे पण सेकंड इयरला डायरेक्ट?
2: सेकंड इयर डायरेक्ट, येस. ते केल्यानंतर मग समजलं की सरळ सेवा देण्यासाठी डिप्लोमा कंपल्सरी होता, त्यावेळेस 12+ डिग्रीवाले अलाउड नव्हते, मग त्यासाठी डिप्लोमा करणं थोडंसं महत्वाचंच होतं, कारण सरळ सेवा तरी घ्यायची करायचीच होती क्रॅक, म्हणून मग मी डिप्लोमा करायचा निर्णय घेतला. आणि
0: डिप्लोमा तू सिव्हिलमध्ये?
2: हा, सिव्हिलमध्ये केला.
0: ओके ओके, आणि मग पुन्हा त्याच्यानंतर तू इंजिनिअरिंग कॉलेजला? अच्छा, आता हा मध्ये एकदमच अचानक टर्न आल्यामुळे ते लक्षात नाही आलं, पण एनिवे, तर मग तुझं ते डिप्लोमाचं आणि इंजिनिअरिंगचं डिग्री पूर्ण करणं, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सरळ सेवा किंवा अशा पद्धतीचं एमपीएससी यूपीएससीच्या एक्झाम देणं हे कसं होतं नेमकं डोक्यामध्ये?
2: आमच्या डिप्लोमामध्ये एक कोटमाळे सर म्हणून आहेत, ते यूपीएससी क्रॅक केलेले सर होते, मग कुठे ना कुठे या टेक्निकलमध्ये ते एक आदर्श होते माझ्या पुढे की सरांसारखं काहीतरी करायचंय, आणि स्टार्टिंगला नवीन आल्यानंतर थोडंसं समजत नव्हतं, बट सर्व स्टाफने तिथे देखील खूप सपोर्ट केला आणि तिथून पण पास आउट चांगल्या स्कोरनेच झाले.
0: बर बर, तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते अस्मिता लहू मेंढे हिच्याशी. ती सांजा येथील राहणारी आहे. 2024 ती तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेली आहे सिव्हिल ब्रँचमधून. सध्या जिल्हा परिषद धाराशिव बांधकाम विभागांतर्गत सब डिव्हिजन जे आहे तुळजापूर त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती कार्यरत आहे. आणि जसं आपल्याला आता लक्षात आलं की ती 10वीला चांगल्या पर्सेंटेजनं पासआउट होती, नीटचं तिला म्हणजे सक्सेस नाही मिळाला, म्हणून ती परत इंजिनिअरिंगचं सक्सेस मिळवण्यासाठी बेसिकपासून स्टार्ट केला आणि पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊन पुन्हा त्यानंतर आता इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. तर एवढ्या सगळ्या ट्रान्झिशनमधून जात असताना हा अभ्यासाचा प्रकार आहे किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत, आपण खरं तर डायरेक्ट हे तुझं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पदावर निवड कशी झाली, त्याची प्रोसेस कशी होती, परीक्षा कशी होती, हे पण आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला या पदापर्यंत जाण्यासाठी किंवा अशा पद्धतीची परीक्षा देऊन लगेचच आपलं कॉलेज संपल्यानंतर आपल्याला एक जॉब मिळावा ही जी आपली सर्वसामान्यांची अपेक्षा असते. म्हणजे जसं की तू तुझे वडील म्हणते की अगोदर सेवक होते, घरची परिस्थिती आर्थिक थोडीशी समजा कमी जास्त असू शकते, तर हे तुझं अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन ह्या कशा पद्धतीनं करावं वाटलं किंवा कसं केलं ते सांग घरच्या परिस्थितीसह.
2: घरची परिस्थिती सांगायचं म्हटलं तर नक्कीच बाबाचं उदाहरण आहे याबद्दल. कारण ते म्हणजे डोळ्यासमोर ते दिसायचं की ते पहाटे केव्हा केव्हा पाणी द्यायला जायचे शेतामध्ये, ऊस होता आमच्या, मग ते पहाटे किंवा रात्री लाईट केव्हाही असायची रात्री, मग ते थोडंसं कुठे ना कुठे ते दिसायचं की त्यांनी शेतात जात आहेत, मग ते वर्क आपल्याला करणं पुढे चालून होत नाही, त्यामुळे मग ठरवलं की स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही.
0: मग आता हा स्टडीचा भाग सगळा तुझ्या डोक्यामध्ये होता, पण सोबत म्हणजे कॉलेज आहे, कॅम्पस आहे, सराउंडिंग आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, रील्स आहेत.
2: येस येस.
0: मग काय ह्याचं कसं मॅनेजमेंट केलं?
2: याचं मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्व स्टाफचे आभार मानेन. कारण त्यांनी काही असं यूट्यूब चॅनल्स देखील असतात, मग आपले स्टाफकडून देखील काही यूट्यूब चॅनल्स समजले होते की त्यामधून आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्प होऊ शकते. मग यामध्ये हेल्प करायची जास्त हेल्प मिळाली म्हटलं तर पिंपळे मॅडम, पवार सर, त्यानंतर आकाश जगताप सर, शेख सर यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी खूप गायडन्स देखील केला आणि यूट्यूब चॅनल्सची देखील काही वेळा माहिती मिळायची, मग तेच मी रेफर करत गेली. आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर लॉकडाऊनमध्ये क्लासेस तर नसायचे, ऑनलाईन सर्व काही असायचं, मग त्या पिरियडमध्ये टेक्निकल स्ट्रॉंग करायचं तर ठरवले होते. मग त्यामध्ये मी टोटली यूट्यूबवरती डिपेंड होते. टोटली मीन्स क्लासेस वगैरे असं काही माहिती नव्हतं, बट सर्च करायचं, एखादा कन्सेप्ट माहीत नसेल तर डायरेक्टली यूट्यूबवरती जाऊन सर्च करायची आणि ते गेन करत करत नोट्स काढली मी माझ्या सेल्फ. आणि पुढे इथून पुढे पण असं दुसऱ्यांच्या नोट्स नाहीत जास्त रेफर केल्या, जास्त प्रायोरिटी मी मग स्वतःच्या नोट्सवरतीच दिले होते. तेच नंतर रिव्हिजन करण्यासाठी देखील त्याच जास्त सफिशियंट आहेत असे मला वाटतं आपल्या सेल्फ नोट्स.
0: बर, मग असं कधी वाटलं नाही का इन्स्टावर जावं, काहीतरी रील्स टाकाव्यात, फेसबुकवर टाकाव्यात?
2: इन्स्टाचं अकाउंट होतं माझं, बट ते अकाउंट होतं ड्रॉइंग रिलेटेड. कारण मला लहानपणापासून स्केच काढणं किंवा ड्रॉइंगमध्ये लहानपणापासून इतकी आवड की बस ते.
0: आता हे प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे की बऱ्याच वेळेस डिस्ट्रक्शन होतं ना.
2: येस येस.
0: सोशल मीडियाचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करावा आणि डिस्ट्रक्टिव्ह वापर कसा करावा ह्या दोन्ही गोष्टी समोर असतात. तू एक मुलगी या भागातली, ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. तर इतर मुलींनी पण कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुला तू आज यशस्वी आहेस ना, तुला म्हणजे एक जॉब भेटलेला आहे, सेक्युअर जॉब भेटलेला आहे.
2: yes,
0: तुला पुढे क्लास वन वगैरे अधिकारी व्हायचं आहे, 2-4 वर्षामध्ये ते पण झालेलं तुला पाहायचं आहे आम्हाला, तू होणार आहे समजा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करायला हवं हे मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की हे मॅनेजमेंट कशी करायची. मग
2: ज्याप्रमाणे मी आत्ता सांगितले की यूट्यूबचा वापर खूप मी करायचे, बट माझं विजन क्लिअर होतं की आपल्याला एकतरी जॉब क्रॅक करायचा होता. मीन्स हातात इथून पासआउट झाल्यानंतर जॉब तरी हातात असला पाहिजे. ते विजन आपल्याला अचीव करण्यासाठी मी यूट्यूब यूज करायचे, खूप यूज करायचे. अक्षरशः रात्री 1-1 वाजेपर्यंत मी यूट्यूबवरतीच असायची. पण जे काही कन्सेप्ट येत नाहीत फक्त ते कन्सेप्ट सर्च करायचे आणि त्या रिलेटेड जे काही व्हिडिओज येतात ते टोटली पाहायचे. असं नाही की एखादा व्हिडिओ पाहून बॅक घेतलं, असं नाही. टोटल पाहायचे मीन्स प्रत्येकाचे कन्सेप्ट वेगळे एक्सप्लेन करण्याच्या ट्रिक्स असतात, त्यानुसार आपल्याला कोणती इझी जाते ट्रिक्स तेवढी ट्रिक्स घ्यायची. आणि
0: या पद्धतीने अभ्यासाचा आणि त्याचा प्रोडक्टिव्ह वापर केला रादर दॅन की जर व्हिजन क्लिअर असेल तर आपल्याला त्याचा प्रोडक्टिव्ह युज करता
2: येईल. यस सर, यस.
0: अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या झालेल्या होत्या, तुझं एकतर अभ्यासामध्ये तुझं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं, सगळं झालं होतं, मग हे कधी तुला रिअलाइज झालं की अशा पद्धतीचं जिल्हा परिषद धाराशिव मधल्या कुठल्या तर जागा निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर्म भरायला हवा आणि त्याची स्टडी कशी असते किंवा काय असते याचं काही तू मग नियोजन केलं, तुला कसं माहीत झालं?
2: सर, हे माहिती मला माझ्या भैयामुळे झालं, कारण भैयाला जास्त, तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याला जास्त अपडेट्स येतात. मग त्यांनी त्याचा फॉर्म भरायचा असताना त्याने भैयाचं सध्या एम ए झालेला आहे, तो स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतोय सध्या. मग त्यांनी त्याचे फॉर्म भरताना माझ्या पण जागा पाहिल्या आणि मला सांगितलं की असं असं जागा निघाल्यात, फॉर्म भरून घेऊयात म्हणून. मग आणि इथून पण त्यांनी फॉर्म भरल्यानंतर पण नॉन टेक्निकल माझं थोडस वीक आहे, मग त्याचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे, मग मी टेक्निकल कव्हर करायची, पण नॉन टेक्निकल मध्ये माझ्या भैयाचा सपोर्ट खूप होता त्यामध्ये. काय वाचायचं काय नाही, सरळ सेवासाठी वगैरे तो पण प्रिपेअर करायचा, मग माझ्यापेक्षा एक एक्सपिरियन्स त्याला जास्त होता त्यामध्ये, आणि तो चलत येता जाता मला सांगत राहायचा.
0: एकत्र जर बहीण भाऊ फक्त भांडणच करावं असा विषय
2: नाही,
0: अशा पद्धतीने सपोर्ट पण एकमेकांना होऊ शकतो.
2: येस येस. आणि भैया बोलताना नेहमीच स्टडीच बोलायचं माझ्याशी, दुसरा विषयच नाही निघत आमच्यामध्ये.
0: मग आता हे ज्यावेळेस परीक्षेचा फॉर्म निघाला भरला, मग त्याच्यानंतर हे किती दिवसाचा असा स्टडीचा पिरियड होता, कॉलेज पण सुरू असेल किंवा स्टडी पण असेल, तर कसं मॅनेज केलं सांग.
2: हा पिरियड हा जवळपास 4-5 महिन्यांचा होता, कारण जेडपीच्या एक्झाम्स नेहमी पोस्टपोन व्हायच्या आणि त्यामुळे जवळपास 3-4 महिने लेट झाली होती एक्झाम. ही एक्झाम झाली होती 23 डिसेंबर 2023 मध्ये. मग त्यामुळे नेहमी पोस्टपोन होत असताना आपलं जे काही रिव्हिजन आहे ते जास्त टाइम्स रिवाइज होऊ लागलं, मग त्यामुळे त्याचा नक्कीच बेनिफिट झाला यामध्ये. असं नाही एकदाच थोड्याशा वेळामध्ये आपण ते प्रिपेअर करताना थोडा कमी टाइम किंवा कमी रिव्हिजन होऊ शकते, बट आपण ह्या पॉझिटिव्ह वेनी पण याला घेऊ शकतो. जेव्हा पोस्टपोन होतं तेव्हा आपण जास्त टाइम्स रिव्हिजन करू शकतो.
0: अच्छा, मग आता हे सगळं रिव्हिजनचं झालं, सगळं झालं आणि ज्यावेळेस मग तुला हे सरळ सेवेची परीक्षा होती ज्या दिवशी ऍक्च्युली, त्या दिवशी काय झालं नेमकं, त्याच्यानंतर कसा कसा रिझल्ट लागला किंवा काय विषय होता ते एक सांगतो.
2: ही एक्झाम स्पेशली देण्यासाठी आम्ही गेलो होतो निलंग्याला. मला ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे, मग मी
0: निलंगाला
2: होती. हो, याचा टाइम होता 11:30 पण निलंगा किती किलोमीटर आहे एवढं समजलं, पण ते जाताना किती लांब आहे, आपल्याला बाईकवरती जायचं होतं पण किती वेळ लागतो काही माहीत नव्हतं. येस. आणि सकाळी डिसेंबर महिना म्हणजेच नक्कीच हिवाळा होता, सकाळी खूप थंडी होती आणि मी पप्पांना घेऊन बाईकवरती आम्ही निलंग्याला गेलो होतो 5:00 आणि तिथे गेल्यानंतर इतके पाय वगैरे गारठले होते, एक्झाम द्यायची पण कॅपॅसिटी राहिली नव्हती दोघांची पण. पप्पांचंच पाहून मला तर त्यांचीच काळजी जास्त होती.
0: बरं, मग आता ही परीक्षा मग दिली कशी, मग एवढ्या सगळ्या टेन्शनमध्ये का ते परीक्षेला समोर गेल्यानंतर ध्येय समोर दिसलं?
2: येस सर, परीक्षेला गेल्यानंतर नक्कीच ध्येय समोर होतं. पहिल्यांदा
0: बाकी सगळा हा त्रास विसरून गेले.
2: हो.
0: अच्छा.
2: आणि पप्पांचा त्रास पाहून नक्कीच त्यांच्यापेक्षा एक्झाम मध्ये जास्त स्कोर करणं हेच इम्पॉर्टंट होतं, कारण त्यांना त्यांचा आनंद आणायचा होता ना त्यामुळे.
0: मग आता ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अस्मिता, ज्यावेळेस हा रिझल्ट आला तुझा, तर रिझल्ट आल्यानंतर नेमका तुला कधी कळाला रिझल्ट, आणि रिझल्ट मध्ये मग तुझं नाव दिसलं त्यावेळेस ती पहिली प्रतिक्रिया काय होती, आणि तुझा रिझल्ट ज्यावेळेस तुला मिळाला त्यावेळेस ते पहिला रिझल्ट तू कोणाला सांगितला?
2: पहिला रिझल्ट मी माझ्या आईला सांगितले होते. रिझल्ट असा सांगितला की फक्त आई मार्क्स मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली आहे. माझी रेंज होती 130-140 आसपास नेहमीच असायची, मग 140 काही क्रॉस होत नव्हतं. मग त्यामुळे मी आईला स्टार्टिंगला एवढेच म्हटले की आई एवढे माझे मार्क्स वाढत आहेत आणि होऊ शकते इम्प्रुव्हमेंट काहीतरी होऊ शकते म्हणजे इथून पुढे रिझल्ट मध्ये. आणि हे रिझल्ट
0: आईला हे लक्षात आलं, तू काय सांगत होती ते?
2: हा, आलं लक्षात. आई पेपर देऊन आल्यानंतरच मी येतानाच कॅल्क्युलेट केलं होतं की मार्क्स किती येत आहेत माझे. मी त्यावेळेस कॅल्क्युलेट केल्यानंतर 146 स्कोर येत होता आणि मला एक्झाम मध्ये आता आलाय 150. मी आल्यानंतर आईला सांगितल्यानंतर आई म्हटली आल्यानंतर बघूया, तुझा ऍक्च्युअल स्कोर किती येत आहे ना ते आल्यानंतर बघूयात म्हटली. म्हणजे तिने विश्वास ठेवला नव्हता. विश्वास म्हणजे पेपरचे पेजवरती मार्क जेव्हा येतील तेव्हा विश्वास ठेवते, नंतर बघूयात म्हणून तिने सोडून दिला होता पहिल्यांदा विषय. नंतर लिस्ट आल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं, मग होऊ शकते अशी थोडीशी गॅरंटी आली होती.
0: ऍक्च्युअली रिझल्ट आला म्हणजे आता तुला जॉब भेटणार आहे, त्याच्या अगोदर काय प्रोसेस असते म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे असतो का डायरेक्ट तुम्हाला हे असतं?
2: जॉब भेटायच्या अगोदर स्टार्टिंगला कॉल्स चालू झाले होते की वेटिंग लिस्ट मध्ये आहे म्हणून. स्टार्टिंगला माझं नाव वेटिंग लिस्टला होतं, मग ते वेटिंग लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, ते झाल्यानंतर परत पात्र अपात्र यादी म्हणून येते. मग त्यावेळेस असिस्टंट साठी कोणी वरचे जास्त गर्ल्स आले नव्हते, मग त्यामध्ये माझं एज कमी होतं त्यामुळे मी वेटिंगला गेली होती. मग त्या मुलीवरच्या आल्या नसल्यामुळे परत मी वरती गेली, असं झालं लिस्ट मध्ये. स्कोर सेम होता नाही, इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट एकच एक्झाम सरळ सेवा. हा,
0: म्हणजे ज्या दिवशी तुला लक्षात आलं की आता तुझं सिलेक्शन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, असं काहीतरी तुम्हाला संदेश आला असेल ना, काय संदेश होता तो?
2: संदेश सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट म्हटले की काही दिवसांनी पात्र अपात्र यादी लागणार. ते लागल्यानंतर त्यांनी कॉल आला आणि ते म्हटले तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर देणार आहोत मंगळवारी, असा एक कॉल होता तो. पहिल्यांदा विश्वास नाही
0: बसला,
2: फोन कॉल आला होता,
0: फोन कॉल आला होता,
2: विश्वास बसला नव्हता. काही वेळा वाटायचं प्रँक, फर्स्ट टाइम जेव्हा कॉल आला त्यावेळेस मी खूप जणांना क्रॉस चेक करत होते, कारण मला वाटायचं प्रँक कॉल आहे तो, कारण सगळ्यांचं ऐकले होते की मेल येतात आणि मला कॉल आला, त्यामुळे थोडस भीती होती की प्रँक कॉल आहे हा म्हणून. पण नाही, पप्पांना मी नंतर झेडपी मध्ये पाठवले होते चेक करा म्हणून, पण तेव्हा समजलं की नाही, प्रँक कॉल नाही आहे हा.
0: अच्छा, आणि मग ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की प्रँक कॉल नाही, खरोखरच आता मला जॉब भेटलेला आहे, काय होतं त्यावेळेस मग फिलिंग?
2: फिलिंग छान होती. मी माझ्या आजोबांना कॉल केले, कारण ते सर्व्हिसमध्ये होते अगोदर, हेडमास्टर होते ते. त्यांच्यानंतर मामा वगैरे कोणी आणखी लागले नव्हते, आणि त्यांच्यानंतर लागणारी किंवा सर्व्हिसमध्ये येणारी मीच होते. मग त्यांचे आनंदाश्रू पाहिले म्हणता येईल.
0: बरं, आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, आता खरं तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुझ्या एज प्रमाणे किंवा कॉलेज लगेचच झालेलं होतं, अजून बऱ्याच गोष्टी होत्या, पण लगेच तुला पहिल्या दिवशी ऑफिसला जायचं होतं, तर तुझा पहिला दिवस ऑफिसचा कसा होता ते सांग.
2: पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथले जे काही मेंबर्स होते त्यांना पाहूनच भीती वाटत होती, कारण ते सगळे माझ्या पप्पांच्या आईच्या एजचे, त्यापेक्षा पण मोठे, आणि त्यात मीच खूप लहान दिसायची, त्यामुळे थोडीशी भीती होती. पण वाटायचं की एक फॅमिली इकडची आहे, एक फॅमिली आता नवीन तयार होतीये, तिथे पण भैया पप्पा मम्मी टाईप असेच त्या एज मधले होते लोक, त्यामुळे एक फॅमिली बनतीये आणि सपोर्टिव्ह पण आहेत सर्व स्टाफ.
0: म्हणजे काय नाही, पण ते तू पहिल्यांदा गेली तिथं ऑफिसमध्ये, तुला हे जे आता तो वातावरण सांगितलं, पण तिथल्या लोकांनी कसं म्हटलं की मॅडम हे तुमची जागा आहे किंवा काय, असं काय झालं नेमकं?
2: सर्वप्रथम गेल्यानंतर त्यांनी समजलं, मी गेल्यानंतर त्यांनी जॉईनिंग ऑर्डर दिली आहे वगैरे माहिती दिली मी, आणि ते दिल्यानंतर त्यांनी साईन वगैरे करून घेतले. मग त्यांनी सांगितले आपल्याला जे काही टेबल असतात वगैरे इथं बसायचं वगैरे त्यांनी सांगू लागले, आणि वेगवेगळे आणखी पण असिस्टंट होते त्यांनी कामाची देखील माहिती दिली, कारण मी इथं खूप करणारी, मला तिथे काही बसू वाटेना. मग मी त्यांना प्रत्येक टेबलवरती जाऊन विचारू लागली की तुम्ही काय वर्क करतात, कसं करतात, त्यांच्या डिपार्टमेंटची माहिती घ्यायला स्टार्ट केली मी. पहिल्या दिवशी नाही, पण नंतर एक दोन तीन दिवसांनी.
0: किती दिवस झाले आता ऑफिसला?
2: आता ऑफिसमध्ये जाऊन जवळपास तीन चार दिवस झाले.
0: तीन चार दिवस झाले, म्हणजे तीन चार दिवसामध्ये क्लास वन कडे जाण्याचा प्रवास सुरू झाला.
2: येस सर, येस. आणि मी तिथे आता ऑफिसमध्ये पण नोटबुक काढून थोडीशी वाचत बसते, तर तिथले म्हणतात मॅडम वगैरे म्हणतात की मॅडम आता लागलाय ना जॉब तुम्हाला, आता कशाला वाचता, तर त्यांना म्हणजे त्यांना दुसरे क्रॉस म्हणतात की आता मॅडमला डेप्युटी म्हणून आपल्याच मॅडम बनायचंय म्हणून मॅडम स्टडी करतायत.
0: म्हणजे किमान मोटिवेशन तर आहे.
2: येस येस, मोटिवेशन खूप आहे, सर्व सपोर्ट करतायत सध्या.
0: मग आता एवढं सगळं झाल्यानंतर तू आता जॉब करतेस, आता दररोज येणं जाणं पण करतेस धाराशिवहून गावाकडून असेल, ज्यावेळेस मित्रमैत्रिणी आता जुने भेटतायत, जुने म्हणजे आता सध्या रिसेंटली जे तुझ्यासोबत क्लासमध्ये होते किंवा हे, ह्या सगळ्या ग्रुपमध्ये चर्चा झाल्यानंतर काय त्यांची काय प्रतिक्रिया होती?
2: सर, त्यांची प्रतिक्रिया सांगायची म्हटली तर मी त्यांना मार्चमध्ये सांगितले होते की 90% माझे चान्स आहे लागण्याचा, त्यामुळे त्यांना एक 4-5 महिने झालं माहितीच होतं ही लागणारच आहे म्हणून.
0: अच्छा, म्हणजे त्यांनी पण कॉन्फिडन्स पकडलं होतं की अस्मिता ही शेवटी जॉबला जाणार.
2: हा सर, हा.
0: बर. आणि ऍक्च्युली जॉबवर लागल्यानंतर मग काय पार्टी बिरटी असा काहीतरी विषय झालेला असणार?
2: पार्टी मागतायत पण मी आणखी दिलीच नाहीये.
0: बर. अस्मित, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं सगळं सहज सहज सोपं सोपं झालं की काही अप अँड डाऊन्स आले, थोडस डिप्रेशन लेवल सारखं, कशाला एवढं सगळं सोडून द्यावं, आपले वडील लग्न लावून देतील, आता सरून द्यावं, असं कधी काय जाणवलं?
2: असं काही जाणवलं नाही, कारण पप्पांचंच एक स्वप्न आहे की काहीतरी तिला सर्व्हिसमध्ये करायचंय किंवा लावायचंय, त्यामुळे असं काही अप अँड डाऊन्स येत राहतात, बट त्याला टॅकल कसं करायचं ते स्वतःला देखील समजलं पाहिजे. मी मला जास्त करून आई बाबांचं जास्त डोळ्यासमोर दिसायचं, त्यामुळे काही जास्त इफेक्ट झाला नाही माझ्या वरती.
0: अच्छा, बर. आणि असं आता तू तर म्हणते की सोशल मीडियाचा जास्त वापर नाही, पण ते प्रोडक्टिव्हली केली तुझ्या स्टडीसाठी केला, पण असं कधी गाणे ऐकणं, चित्रपट पाहणं असं कधी विषय?
2: मी सॉंग्स खूप ऐकते. मी कॉलेजचे असाइनमेंट असू द्या, सबमिशन असू द्या, सॉंग्स लावल्याशिवाय मी लिखाणच करत नाही.
0: मग रेडिओ तेरणा नाही ऐक? अच्छा, ओके. हा, तर कुठल्या प्रकारचे गाणे?
2: मी 90s वाले सॉंग. 90s
0: वाले सॉंग, असं तर हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर 90s चे सॉंग तू म्हणजे ऐकावेत म्हणून. असं
2: माझे पप्पा खूप सांगतात, त्यांना जे सिंगर्स आवडतात त्यांचे त्यांनी सजेस्ट केले की मी सर्च करून ऐकायची ते गाणे, त्यामुळे आवड लागलेली.
0: तर तुला असं कुठलं गाणं आहे की जे गाणं तुझ्या डोक्यामध्ये चॅन्टिंग करायला लागलं आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टीला धरून, ते सांग.
2: विजेता टायटल ट्रॅक.
0: विजेता टायटल ट्रॅक,
2: येस सर.
0: तर मित्रांनो, आपण अस्मिता लोहू मेंढे हिच्याशी बोलत होतो. ती 2024 पासआउट आहे सिव्हिल ब्रँचमधून आणि सध्या जिल्हा परिषद धाराशिवच्या बांधकाम विभागातील सब डिव्हिजन तुळजापूर येथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ती कार्यरत आहे आणि तिचे वडील पण इथे सोबत आहेत लोहू मेंढेजी. तर आम्हाला असं कळालं होतं की तुम्ही म्हणजे आमचा रेडिओ तर 3 वर्षापूर्वी सुरू झालाय, पण तुम्ही तेरणामध्येच होतात कार्यरत.
3: होतो.
0: कधी झालं तुम्ही रिटायर?
3: रिटायर नाही, मी त्यानामध्येच काय तसे होतो सेवक म्हणून.
0: बर.
3: इथंच होतो, त्याच्यानंतर इथे DEDला होतो मी.
0: बर.
3: आणि DED नंतर पुन्हा चला त्या संपर्काला गेलो, पुन्हा संपर्काला नवीन यांच्या साहेबाचं चालू झालं, तिथे गेलो नंतर त्यांच्या गुंजळ बाबूच्या हाताखाली.
0: बर बर बर. मग तिथून तुम्ही म्हणजे हे सगळं कधी सोडलं मग तुम्ही?
3: मी सोडलं ही 89 इथलं सोडलं आणि परत संपर्कला गेलो तिकडं.
0: अच्छा, म्हणजे खूप वर्ष झाले त्याला पण. बर. मग आता सध्या तर जसं अस्मिता सांगत होती तुम्ही शेती आणि छोटं मोठं कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम करता म्हणून, मग आता ज्यावेळेस तुम्हाला माहीत झालं की मुलीला तर तुम्ही तेरणाला ठेवलं, कारण तुम्ही तेरणामधले आहे, त्याच्यामुळे तुमचं पहिलं प्रेम तेरणा असणार आहे. तर
3: नाही, पण अगोदर कसं झालं, तिला 10th चांगले मार्क पडले, 98 मार्क पडले, त्याच्यामुळे मेडिकलला पाठवा म्हणून लातूरला ठेवलं 2 वर्ष शाहू कॉलेजला. आणि त्याच्यानंतर पुन्हा नीटला मार्क कमी आले तिला, त्याच्यानंतर म्हणलं तिच्या आवडीप्रमाणेच पुन्हा नंतर करावं, नीट एकदम कमी मार्क आल्यामुळं. पण हिच्या आवडीप्रमाणे पुन्हा इथं इंजिनिअरिंगला म्हणजे पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. पॉलिटेक्निक झाल्यानंतर पुन्हा इथे ऍडमिशन घेतलं.
0: बरोबर. तर लवजी, तुम्ही मला एक सांगा की कसं असतं की एकतर मुलगी 10th 12th पास होणं, पुन्हा पॉलिटेक्निकला येणं, एक एक टप्पा जसा पूर्ण होत जातो तसं वडिलांचा एकतर आनंद पण वाढत जातो आणि जबाबदारी पण वाढत
3: जातो.
0: तर ज्यावेळेस अस्मिताला जॉब लागला आणि चांगला गव्हर्नमेंटचा जॉब लागला, आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटल्याबद्दल खूप आकर्षण आहे मोठं, तर ज्यावेळेस तुम्हाला हे कळालं त्यावेळेस तुमची काय भावना होती ते सांगा.
3: आनंद वाटला.
0: हो. बर. आणि मग तुम्ही इतर पालकांना काय सांगाल की त्यांनी मुलींकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे, कारण आपल्याकडे कसं ग्रामीण भागात माहिती आहे की मुलगी झाली 10th 11th 12th झाली ग्रॅज्युएशनला म्हणलं की कुठतं लग्नाचं पाहणं आणि सोडून देणं, मग ठीक आहे त्यांची इच्छा असेल, पॉटेन्शियल असेल, त्यांच्या क्षमता असेल, तो नंतरचा भाग होतो. आजकाल तेवढं राहिलं नाही, तरी सुद्धा जे ग्रामीण भागात असतील, इकडे तिकडले असतील, तर त्यांना काय सांगू शकता तुम्ही?
3: त्याच्या आवडीप्रमाणे आपण त्याच्या आवडीला आपण पालकांनी चालना दिली पाहिजे. आपल्या आपला म्हणजे बळजबरीने त्याच्यावर लादलं नाही पाहिजे की तू मेडिकलला जा असं नाही, लादलं नाही पाहिजे.
0: तिच्यामध्ये तिच्यामध्ये काय आहे हे पण
3: ओळखून, तिच्या ड्रॉइंगची आवड होती तिला, त्याच्यामुळे मला पण इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल मध्ये काय ते करावं वाटलं.
0: तर लवजी, मी खरं तर तुमचं पण अभिनंदन करतो की तुम्ही मुलीला खूप चांगल्या पद्धतीनं एकतर मार्गदर्शन केलं, ती नेहमी तिच्या बोलण्यामध्ये तुम्ही मुलाखत ऐकताना ते तुमच्या लक्षातच येईल की ती तुम्हाला आदर्श मानत होती आणि तुम्हालाच खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवून तिने आज हे यश मिळवलेलं आहे. तर मी तुमचंही खरं तर अभिनंदन करतो की पालक म्हणून तुम्ही जे तिच्याकडे लक्ष दिलेलं आहे ते. तर अस्मिता, जसं आता तुझ्या वडिलांशी पण आम्ही बोललो, तो गाणं पण एक विजेतामधलं सांगितलेलं आहे, आता मला एक सांग की एवढं सगळं ऐकल्यानंतर आता इन फ्युचरमध्ये 2024 तो पासआउट झाल्या झाल्या तू सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं तुझं पद आहे.
2: येस सर.
0: तर मग आता येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2030 2035 अस्मिताला आम्ही रेडिओ तेरणाला काय म्हणून बोलवायचं की अस्मिता मॅडम तुम्ही या आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा असं काय म्हणायचं नेमकं?
2: नक्कीच क्लास 1 क्लास 2 पोस्ट काढण्यासाठी नक्कीच ट्राय करेन मी.
0: नाही 2 नकोच म्हणू आता, क्लास 2 नकोच, क्लास 1 च्याच पुढे काय सांग, सुपर क्लास 1 असं म्हटलं तरी चालेल.
2: अरे मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच त्यापर्यंत.
0: अच्छा तर ठीक आहे अस्मिता, खरं तर हा तुझं जे इन्स्पिरेशन आहे, तुझं जे बोलणं आहे ते अनेक आता ज्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या मुली आहेत सध्या, खास करून सिव्हिलला ज्या घेणाऱ्या आहेत, त्यांना पण एक खूप चांगल्या पद्धतीचं एक गायडन्स भेटेल की जॉब भेटू शकतो, आपलं फक्त फोकस आणि व्हिजन जर क्लिअर असेल तर आपल्याला ध्येय प्राप्ती होऊ शकते. हा एक संदेश तुझ्या आजच्या पूर्ण मुलाखतीतून मिळतो आणि मी परत एकदा तुला तुझ्या या सर्व फ्युचरसाठी शुभेच्छा देतो आणि क्लास 1 सुपर क्लास 1 म्हणून अस्मिता लहू मेंढे हिला आम्ही बोलवणार आहेत 5 10 वर्षानंतर. तर हे मात्र तुझ्या लक्षात असावं, पण तुझ्या या सर्व करिअरसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
2: थँक्यू सो मच सर.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेना ठेवून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरना ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबाद जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरना. आपण https://radio.covusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 5900 9970 5900. ऐकत राहा, नंदी राहा रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोते हो मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नवीन लागवडी असतील, नवीन तंत्रज्ञान असेल, या संदर्भात सुद्धा माहिती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेत आहोत. आणि आजचा जो विषय आपण निवडलेला आहे, त्या विषयाच्या अनुषंगानं सांगायचं झालं तर थोडासा धाडसी प्रयोग करण्याची जर शेतकरी बांधवांची इच्छा असेल तर हा प्रयोग करण्यास हरकत नाही आणि एक भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून देखील आपण या लागवडीकडे वळू शकता. मी आज आपल्याला माहिती करून देणार आहे ती आहे चंदन लागवडीच्या विषयी. या लागवडीच्या संदर्भात अनेक समज, गैरसमज आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असतील तर ते दूर करणं गरजेचं आहे. कारण 2017 सालापासून आपल्याला चंदन लागवड करता येऊ शकते, तेही आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि चंदन लागवड करू शकतो. तर ही कसे असणार आहे चंदन लागवड, त्याचे फायदे कसे असणार आहेत, या संदर्भात आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. मंडळी, चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकडे असतात. याची उंची साधारणपणे 12 ते 15 मीटर असून याचा घेर 2 ते 2.5 मीटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरासमोर व देठाकडे निमुळते असतात. खोड लहान, कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते, परंतु जसजसे झाड मोठे होते त्याची साल खरबरीत उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण सूक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद आणि सुगंधहीन असतो तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण 1 ते 6% इतकं असतं. चंदनाचे मूळ हे सुरुवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक आणि लवचिक असते. बाजूकडील मुळे संख्येने भरपूर, तंतुमय, नाजूक आणि मुख्य मुळाच्या खाली पसरलेले असतात. सुरुवातीस मुळावर गाठे असतात, त्याने त्याचे परालंबित्व दिसून येते. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी गर्द, तपकिरी काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत घरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियापासून नंतर आपण रोपं तयार करू शकतो. आता याच्यामध्ये सुरुवातीस बघणार आहोत रोपं तयार करण्याच्या संदर्भात. लहान रोपे अतिसूर्यप्रकाशात, उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. सावली आणि पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. ताजे बियाणे 2 महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत असते, त्यामुळे त्यावर पाणी अथवा हवेची प्रक्रिया होऊ शकत नाही. यासाठी जर्मिनेटर 50 मिली, प्रिझम 50 मिली, 1 लिटर पाणी या प्रमाणातील द्रावणात बी रात्रभर भिजत ठेवून त्याची सुप्त अवस्था नष्ट होऊ शकते. 1 ते 1.5 महिन्यात हे बीज अंकुरताना दिसतात. एरवी 3 महिन्यांपर्यंत देखील अंकुरलेले दिसत नाहीत. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या झाडावरील बियांपासून आपणास रोपं तयार करता येऊ शकतात आणि त्याच्यामुळे उगवण क्षमतेत कोणताही फरक दिसून येत नाही. आता लागवड पद्धतीच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. गादी वाफे 2 प्रकारचे असतात. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तिथे उंच गादी वाफे, तर ज्या भागात जमिनीला समांतर वाफे खणून बनवले जातात तिथं पाऊस कमी असेल. तर साधारणपणे वाफे 10 मीटर बाय 1 मीटर आकाराचे करून 15 सेंटीमीटर उंची ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये लाल माती व चाळलेली माती यांचं प्रमाण 2:1 घेऊन वाफं बनवणं गरजेचं आहे. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेंटीमीटर जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे आच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंकलरने पाणी देणं गरजेचं आहे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची किंवा शेडीची व्यवस्था करणं गरजेचं आहे. बी उगवल्यानंतर गवताचे आच्छादन अलगद काढून टाक. बी गादी वाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत, अशी रोपे लवकर रुजतात. रोपांवर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लिटर पाण्यातून फवारावे, म्हणजेच रोपांची निरोगी आणि जोमाने वाढ होऊ शकते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकावी. या रोपांच्या पिशव्या अधूनमधून फिरवत राहाव्यात, जेणेकरून मुळे जमिनीवर रुजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यांमध्ये रोपे 25 ते 30 सेंटीमीटर उंचीची तपकिरी रंगाची खोड झालेली लागवडी योग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियाण्यांपासून सर्वसाधारणपणे 2000 रोपं तयार होऊ शकतात. मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै किंवा ऑगस्टमध्ये या रोपांची लागवड करता येते. याकरिता आपल्याकडे योग्य प्रकारची रोपं असणं आवश्यक आहे. 1 पाऊस झाल्यानंतर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी. शेजारच्या खड्ड्यामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोपे कालांतराने मरतात आणि चंदन त्यांच्या जवळ असल्याने इतर दीर्घायुषी यजमान वृक्षांच्या मुळांपासून आपले आवश्यक ते अन्न ते शोषण करू शकतात. आता हे सांगण्याचा अर्थ असा होतो की चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत शार्वलिक म्हणतात. शार्वलिक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने जीवनसत्वे स्वतःच्या मुळाद्वारे शोषून घेतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षाची लागवड करायला लागते. यजमान वृक्ष मध्यम आयुषी झाडे जसे हदगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरिसिडिया, निरगुडी, बकुळ, बारतुंडी यांचा वापर आपण करू शकतो. यजमान वृक्षामध्ये फळझाडाचा जर विचार करायचा असेल तर यामध्ये सीताफळ, रामफळ, डाळिंब, आवळा, बोर आणि यजमान खुरटी झुडपे असेल त्याच्यामध्ये कण्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड याची देखील आपण लागवड करू शकतो. आपल्याकडे कशा पद्धतीची लागवड रचना आपण केलेली आहे त्यानुसार हे वृक्ष आपण चंदन वृक्षाच्या बाजूला लावू शकतो. चंदन लागवड करत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना 2 ओळींमध्ये किमान 10 फूट जागा उपलब्ध होऊ शकते. या जागेत पहिली 4-5 वर्ष हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिकं घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते, नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा लाभ हा चंदनवाढीस होत असतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतीमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड अशी पिकंसुद्धा आपण घेऊ शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रित लोहयुक्त उत्तम निचरा होणारी उत्तम उपजाऊ चिकणमाती नदीकाठच्या निचऱ्याच्या पोटायुक्त जमिनी चंदनाची वाढ या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. हवामानाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. चंदनाचे झाड हे सर्वसाधारणपणे 600 ते 2000 मिलीमीटर पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात 12 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमानात चांगले वाढू शकते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान, भरपूर सूर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठेवू शकते. पाणी वापराच्या संदर्भात बघूयात. चंदनाच्या झाडाला प्रतिवर्षी ठिबकने आठवड्यातून 2 ते 3 पाणी देणं गरजेचं आहे. दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आठवड्यातून 2 वेळा पाणी ठिबकणं द्यावं. 4थ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून 1 पाणी देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते, मात्र पावसाने ताण दिल्यास मात्र गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी देणं गरजेचं आहे. तर मंडळी, ही झाली चंदनाच्या बाबतीत सर्वसाधारण माहिती. आणि चंदनाचं पीक जर आपल्याला पूर्णपणे घ्यावायचं असेल त्यासाठी मोठा कालावधी लागतो. एक 10 वर्षापर्यंत हे झाड पूर्ण उंचीचं वाढू शकतं. पण भविष्यकालीन गुंतवणूक जर आपल्याला करावायची असेल आणि चंदनाचं पीक पूर्णपणे वाढल्यास याला दरसुद्धा उत्तम मिळू शकतो. म्हणजे 1 किलोचा दर जर आपण काढला तो 20,000 पुढं 1 किलोचा दर असू शकतो. त्याच्यामुळं जर आपल्याला भविष्यकालीन एक चांगलं उत्पादन 1 एकरमधून घ्यायचं असेल, 2 एकरमधून घ्यायचं असेल किंवा माळरानावर जर हे उत्पादन घ्यायचं असेल तर चंदनाचं झाड हे आपल्याला, ज्या मराठी भाषेमध्ये म्हणतो की आपल्याला करोडपती निश्चितपणे बनवू शकतं. पण त्याच्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. खूप अवघड असं नियोजन नसलं तरी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आंतरपिकं जर आपण त्याच्यामध्ये घेतली तर आपला वर्षाचा जो खर्च आहे तो देखील निघून जाऊ शकतो. त्यामुळं ही जी चंदन लागवड आहे त्याच्या संदर्भात आपण प्रकर्षानं विचार करणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडं खूप शेती असेल किंवा ज्यांच्याकडं माळरान जमिनीवर जागा उपलब्ध असेल अशा, किंवा बांधावरसुद्धा आपण चंदनाची लागवड उत्तम प्रकारे करू शकतो. तर या सर्व बाबी आहेत, त्या बाबींचा जर आपण सखोलपणे विचार केला तर चंदन आपणास निश्चितपणे करोडपती बनवू शकतं. अधिक माहितीसाठी आपण कृषी विभाग असेल वनाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आनंद घेणार आहोत पावसाळी ऋतूचा। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत RD बर्मन आणि चित्रपट आहे जैसे को तैसा।

श्रोतेहो स्वर बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून पावसाळी गीतांचा आनंद आपण घेत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील वर्मा मलिक यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत यस डी बर्मन.

0: श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लहेरी आणि चित्रपट आहे नमक हलाल.
1: अरे अरे अरे ना ना ना ना ना ना ना.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आया सावन झुमके.

श्रोत्यो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आपण आनंद घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत योगेश यांचं आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मेरा गाव मेरा देश या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोतेहो, पावसाळी गीतांचा आनंद आपण घेत आहोत स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकूयात. आनंद बक्षी यांचं गीत आहे, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि मुकेश, चित्रपट मिलन.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती हजर झाली आहे पुन्हा. सो दिल से दिलो जान से तुमचं स्वागत करते. प्रत्येक एपिसोड आपला खूप जास्त स्पेशल असतो, म्हणजे मराठीमध्ये, मराठी संगीतामध्ये ज्या लोकांनी खूप मोठं काम केलंय त्यांची गाणी तर आपण ऐकतोच, पण त्यांच्या आठवणी पण आपण जागवतो. तुम्हाला तर माहितीये क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा. आजची आपली थीम सुद्धा खूप जास्त स्पेशल आहे, कारण जो माणूस ज्याच्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे तो अनेकांच्या फेवरेट लिस्ट मध्ये आजही आहे. त्यांची गाणी आपण आजही ऐकतो. आता एक हिंट देऊ का की आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत आणि कुणाची गाणी ऐकणार आहोत? मनोज कुमार यांचा उपकार सिनेमा तुम्हाला आठवतोय का? म्हणजे आजही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आवर्जून कानावर पडणारं गाणं म्हणजे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. हा जो आवाज होता तो आवाज होता अर्थात महेंद्र कपूर यांचा. इतका जोशपूर्ण, इतका एनर्जेटिक आवाज आय थिंक आतापर्यंत सिनेसृष्टीमध्ये झालेला नाहीये. तो काळ ज्या आवाजाने गाजवला अर्थात ते महेंद्र कपूर. त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत, कारण हिंदीमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली असली तरीही मराठीमधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कौतुकास्पद आहे. त्यामुळं आजची आपली थीम आहे महेंद्र कपूर स्पेशल. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि पहिलंच गाणं येत आहे तुमच्या भेटीला जे आहे एकदम सुपर डुपर हिट. बोट लावीन तिथं गुदगुल्या या सिनेमातलं हे गाणं आहे. 1978 साली हा सिनेमा आलेला होता आणि दादा कोंडकेंचा सिनेमा, त्यामुळं तो सुपर हिट आणि त्यातली गाणीही सुपर हिट. पण या गाण्यामधली गंमत अशी आहे की दादा कोंडके जेव्हा शिकारीला गेले होते तेव्हा चांगला जोरात पाऊस आला आणि पानावर पडणारं पाणी बघून त्यांना सुचलं की ढगाला लागली कळ. आणि दादांनी हे गाणं गाण्यासाठी सुद्धा तसाच आवाज शोधला जो दादांना शोभेल. त्यामुळं सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची या सुपर हिट गाण्यानं. ऐकत रहा.
2: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ,

0: सोन्याचा तुकडा कुठे हघेऊन जावा।
1: काय बाई

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि तुम्ही म्हणाल, प्रगती आज तू जरा जास्तच खुलली आहे, म्हणजे जास्तच एक्साइटेड झालीयस आणि जास्त एनर्जीनी बोलतेय. याचं कारणही तसंच आहे, कारण आजची आपली थीम ही महेंद्र कपूर स्पेशल आहे. गालावरची खळी तुझ्या, राम राम गंगाराम या सिनेमातलं हे गाणं होतं. 1977 साली हा सिनेमा आलेला होता, पण हे गाणं ऐकून माझी खळी तर खुलली आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल नक्कीच ब्रॉड झालं असेल. सो महेंद्र कपूर यांचा हा आवाज होता. मगाशीच मी सांगितलं तसं, मराठीतला दादा कोंडकेंचा आवाज म्हणून महेंद्र कपूर यांची ओळख झाली होती. मी तर त्यांना रॉकस्टारच म्हणेन, म्हणजे आत्ताच्या घडीला जी गाणी आपण ऐकतो, जी रॉकिंग असतात, पपी असतात, तशी गाणी त्या काळी ज्या गायकानं रुजवली आणि जो त्यावेळेचा यूथचा फेवरेट लिस्टमध्ये जाऊन बसला, असा हा आवाज म्हणजे महेंद्र कपूर यांचा. प्रेम गीतं म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन म्हणू नका, कव्वाली म्हणू नका, अहो सगळ्याच गाण्यांचे जॉनर या गळ्याला वश होते. अनेक भाषांमध्ये त्यांनी विविध गाणी गायली आहेत, पण मराठीमध्ये दादा कोंडकेंसाठी त्यांनी गायलेलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे हिट ठरलंय. आणि म्हणूनच पुढचं गाणं सुद्धा दादा कोंडकेंच्या सिनेमातलं, आणि ते गाणं सुद्धा सुपरहिट, मला एक चानस हवा. महेंद्र कपूर या दिग्गज गायकाविषयी बोलण्याचा मला एक जो काही चानस दिलेला आहे, त्या चानसचा मी पुरेपूर वापर करून घेणार आहे आणि तुमच्याशी या गायकाबद्दल गप्पा मारणार आहे. पण सगळ्यात आधी राम लक्ष्मण यांचं म्युझिक असलेलं, दादा कोंडकेंचे शब्द असलेलं हे गाणं येत आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मधून, मला एक चानस हवा.

0: या जीवा पिरतीचा ठेवा रानातन आणलाय रान मेवा
1: मला दावा
0: आधी मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा अग मला एक चानस हवा।

वो सुन कह बस सुन कह ये संतेला अनमा हिम चा हलवा दे तो दुल्हा कपोरी माहिम चा हलवा दे तो दुल्हा।

तितक्याच उत्तमरित्या हाताळायचे. सुरांच्या या जादूगाराला सारं काही वश होतं. याच नोटवरती पुढचं गाणं घेऊन येते. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात आला. आता हे गाणं आहे मराठीतलं युगुलगीत असंच म्हणावं लागेल. भावना कशा व्यक्त कराव्यात, त्या काळात त्या कशा व्यक्त केल्या जायच्या हे सांगणारं हे गाणं आहे. खरं तर महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलायला गेलं तर हे हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व तर होतच, इतर भाषेतही त्यांनी गाणी गायली. पण जेव्हा जेव्हा मराठी गाणी गायचे तेव्हा ते कुठंही नॉन मराठी असतील असं वाटलं नाही. गाणं गाण्याआधी त्या गाण्याचा संपूर्ण अभ्यास ते करायचे, त्या गाण्यामागचा अर्थ ते समजून घ्यायचे, गाणं कोणावरती चित्रित केलं जाणार आहे हे दिग्दर्शकांशी बोलून कोणता आवाज लावायचा आहे हे सारं काही बघून व्यवस्थित अभ्यास करून कायमच महेंद्र कपूर गाणी गायचे. खरं तर लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे ओढा खूप जास्त होता. जेव्हा त्यांचं कुटुंब मुंबईत आलं तेव्हापासून महेंद्र कपूर यांच्या करिअरची नैया चलपडी असं म्हणता येईल. पण मग ते शाळेत कसे होते, त्यांनी पहिलं गाणं कुठलं गायलं, हिंदीत म्हणजे बॉलिवूडमध्ये त्यांना गायची संधी कधी मिळाली, सगळं सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोमध्ये. पण थोड्याच वेळात त्याआधी आत्ताच सांगितलेलं गाणं येते तुमच्या भेटीला, जे आहे अत्यंत रोमॅन्टिक. सो हरवून जाऊया, आठवणीत रमून जाऊया त्यांच्या किंवा तिच्या सोबतच्या. पण ऐकत रहा आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो.

आय हाय हाय मर जावा असंच होतं गाणं. आपण जेव्हा जेव्हा हे ऐकतो तेव्हा धुंदी तर गाऊ मस्ती तर राहू छेडी तर जाऊ आज प्रीत साजना. वा वा वा हा जो काही आवाज आहे आवाजाची जी काही धुंदी नशा चढते ना की काय सांगावं. अर्थात आशा भोसले महेंद्र कपूर यांनी या गाण्याला आवाज दिलेला आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते आणि यन दत्त यांचं म्युझिक होतं. बाळा गाऊ कशी अंगाई हा सिनेमा. इतकी वर्ष या सिनेमाला होऊन सुद्धा ही गाणी ऐकल्यानंतर जो इम्पॅक्ट या गाण्याचा आपल्यावर पडतो ना बापरे. हा इम्पॅक्ट मोजणारा कॅल्क्युलेटर अजूनही कोणीही बनवलेला नाहीये आणि म्हणूनच ही गाणी खऱ्या अर्थानं एव्हरग्रीन आहेत. आजचा आपला शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. सो महेंद्र कपूर नेमके कुठले. खरं तर 9 जानेवारी 1934 यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका व्यापारी घरात झाला होता पण त्यांना व्यवसायात अजिबात इंटरेस्ट नव्हता. लहानपणापासूनच गीतं संगीताकडे त्यांचा खूप मोठा कल होता, खूप इंटरेस्ट होता. त्यांचं कुटुंब जेव्हा मुंबईत आलं तेव्हा महेंद्र कपूर यांना एक नवी दिशा मिळाली. त्यांना कळलं की या मार्गावरती संघर्ष करावा लागणार आहे. पण संघर्ष करायची मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. शाळेत असताना सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतले आणि त्यांच्या गोड आवाजानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. सेंट झेव्हिनियर्स मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. संगीताचं शिक्षण त्यांनी पंडित तुलसीराम शर्मा, उस्ताद निया सहमत, मनोहर पोद्दार, फैयाज अहमद अशा या मातब्बरांकडून घेतलं. कॉलेज लाईफमध्ये असताना त्यांच्या आवाजाची चर्चा सगळीकडे सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो सिनेमासाठी गाण्याचा. हा सिनेमा

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. अंजनीच्या सुता हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. हे सुपरहिट गाणं होतं, सुपरहिट सिनेमातलं. सिनेमाचं नाव होतं तुमचं आमचं जमलं, आणि हे गाणं सुद्धा भलतंच जमलं होतं, कारण दादा कोंडकेंचे शब्द, राम लक्ष्मण यांचं म्युझिक आणि आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आजचा क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. मगाशीच सांगितलं तसं, दादा कोंडके यांचं प्रत्येक गाणं दादांचा आवाज म्हणजे महेंद्र कपूर बनले होते. स्वतः नॉन मराठी असून देखील मराठी गाणी ते ज्या अंदाजानं गायचे की आय हाय हाय क्या बात है, तुमच्या तोंडातून बाहेर पडणारच. पुढचं गाणं सुद्धा आहे दादा कोंडके यांच्या सिनेमातलं, राम राम गंगाराम हे सिनेमाचं नाव, आणि मोर हो गंगूबाई उषा मंगेशकर यांच्या बरोबर सुद्धा महेंद्र कपूर यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. उषा मंगेशकर, महेंद्र कपूर आणि राम लक्ष्मण या त्रिकुटांनी सिने इंडस्ट्रीला जी काही गाणी दिलेली आहेत त्याबद्दल काय बोलणार. आत्ताची यंग पिढी सुद्धा याच गाण्यांचे अनेकदा रिमिक्स करून गाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटी जुनं ते सोनं असं म्हणतात ना, आणि ते अगदी खरंय. ही गाणी कितीही जुनी झाली तरीही क्लासिक रेडिओ शो मध्ये ती आपण ऐकतोय तेव्हा आपण एका वेगळ्याच काळात एका वेगळ्याच दुनियेत पोहोचतो, आणि या कलाकारांच्या आवाजाची जादू आजही टिकून आहे. 2008 साली आपल्याला सोडून महेंद्र कपूर निघून गेले असले, ही त्यांच्या गाण्यातून त्यांची जी काही एनर्जी आहे, त्यांचा जो काही जोश आहे आणि त्यांचा जो काही आवाज आहे तो आपल्याला काळजाला आजही भिडतो. हो ना, याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं. पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

0: पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ना पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे।
1: आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज, ज्यामुळं तुम्ही एकही एपिसोड मिस करणार नाहीत। वेलकम बॅक, मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत क्लासिक रेडिओ शो मध्ये। जसे की मगाशीपासून मी सांगतेय की दादा कोंडकेंचा मराठी सिनेसृष्टीतला आवाज म्हणजे महेंद्र कपूर। त्यांच्या अनेक सिनेमांसाठी महेंद्र कपूर यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत आणि त्यातलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे सुपरहिट आहे। आत्ताच आपण ऐकलेलं गाणं होतं शंभराची नोट, जे खऱ्या अर्थानं शंभर नंबरी होतं। हो ना, बोट लावीन तिथं गुदगुल्या हे ज्यांच्या सिनेमाचं नाव असू शकतं ते दादा कोंडके आणि राम लक्ष्मण यांचं म्युझिक होतं। आज आपण बोलत आहोत महेंद्र कपूर यांच्याविषयी। त्यांची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं। त्यांच्या नशिबात ते कॉलेजमध्ये असतानाच त्यांची सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांनी पहिल्या सिनेमासाठी आवाज दिला। मदमस्त हे सिनेमाचं नाव होतं। यासाठी पहिल्यांदा त्यांनी पार्श्वगायन केलं। प्रेम गीत म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन कव्वाली सारखे प्रकारही त्यांनी अत्यंत सहजरित्या गायले आणि सगळ्याच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली। तसं जर विचार केला तर हिंदी सिनेमातलं, हिंदी इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी अनेक दिग्गज गाजत असताना त्यांची एंट्री झाली हे खरं तर त्यांच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। आणि त्यामुळं की काय असंही वाटतं की महेंद्र कपूर यांच्या प्रतिभेला इतकासा न्याय मिळाला नाही। त्यांनी गायलेली गाणी जरी प्रसिद्ध झाली असली तरीही त्यांना इतरांच्या तुलनेत थोडी कमीच प्रसिद्धी मिळाली। तरी देखील एवढ्या स्पर्धेत त्यांनी आपल्या आवाजाची जी काही जादू कायम राखली। केवळ हिंदीच नव्हे तर अनेक भाषात त्यांनी गाणी गायली आणि महेंद्र कपूर हे असे गायक होते त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळेला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। सो हे ना बढिया बात। याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं। उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचं हे डुएट सॉन्ग आहे अगं इमला आली अंगावर हा सिनेमा, तर सिनेमा दादा कोंडकेंचा। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं।
2: आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारे गामा कारवा।
3: अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला, अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला। आता बोंबला

0: कोमला अगं इमला तुझा माझा जोडा भारी जमला
1: माझ्या रूपाने तुम्ही सजला.

सजनी ग भुललो मी हे गाणं आपण आत्ताच ऐकलंय आणि ज्यांच्या आवाजावरती आजही आपण सारे भुलतो तो आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. भेंगरे या सिनेमातलं हे गाणं होतं. बाळ पळसुले यांनी या गाण्याचं म्युझिक केलं होतं तर जगदीश खेबुडकर यांचे शब्द. मगाशीच मी सांगितलं महेंद्र कपूर यांचं दुर्दैव इतकंच वाटतं की हिंदी सिने इंडस्ट्रीमध्ये प्लेबॅक सिंगरची मोनोपोली होती. जेव्हा काही आवाज ऑलरेडी गाजत होते नेमक्या त्याच काळात महेंद्र कपूर यांची एंट्री झाली आणि त्यामुळं त्यांच्या प्रतिभेला न्याय मिळाला नाही असं मलाच नाही तर अनेक महेंद्र कपूर यांच्या चाहत्यांना सुद्धा वाटतं. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांसारख्या गायकांमुळं महेंद्र कपूर यांना गायची संधी कमी मिळाली. तरीही एवढ्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. अनेक जण असंही म्हणतात की रफी साहेबांमुळं महेंद्र कपूर यांची कारकीर्द बहरू शकली नाही. पण महेंद्र कपूर कधी लाईमलाईट मध्ये आले तुम्हाला माहितीये का? प्रसिद्धीच्या झोतात आले बी आर चोप्रा, संगीतकार रवी, महेंद्र कपूर या त्रिवेणीनं अनेक यादगार गीतं गायली आहेत. मनोज कुमार यांच्या उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती यासारखे अनेक सिनेमे सुपरहिट होण्यामागं महेंद्र कपूर यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सिनेमामध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपर गीतं आजही हिट आहेत जी आपण आजही ऐकतो. मेरे देश की धरती असू दे, मेरा रंग दे बसंती चोला असू दे अशी अनेक गाणी महेंद्र कपूर यांनीच तर दिली आहेत. महेंद्र कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसाठी आवाज दिला. त्यांचा आवाज रफी साहेबांशी मिळता जुळता होता पण तरी देखील त्यांनी आपल्या आवाजाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. महेंद्र कपूर यांची लोकप्रियता आजही कायम आहे त्यामुळं आज जरी ते आपल्यात नसले तरी गाण्याच्या रूपानं ते सुपरहिट आहेत. हो ना, सिने इंडस्ट्रीत केलेल्या त्यांच्या आजवरच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी माझा आणि रेडिओ तेरणाचा मानाचा सलाम. सिने इंडस्ट्रीला हा आवाजाचा जादूगार कायमच आपल्या गाण्याच्या रूपानं आपल्या सोबत राहील यात काही शंकाच नाही. याच नोटवरती घेऊन येते आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मधलं शेवटचं गाणं. लवकरच पुन्हा भेटूया नव्या थीमसह आणि जुन्या गाण्यांच्या नव्या आठवणींसह. सो ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणायची, पण एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करून सांगा, कारण अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत. पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, त्यामुळं व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. सो कनेक्ट राहूयात.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

Listen up, yo. It's Valentine's Day.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं शिक्षण घेतलेलं असतं आणि आता यशाच्या अशा मार्गावर असतात की त्यांचा हा यशाचा प्रवास म्हणजे आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे कुमारी अस्मिता लहू मेंढे हिला। ती मूळतः राहणारी सांज्याची म्हणजे आपल्या धाराशिव तालुक्यातील आहे आणि ती आत्ता नुकतीच म्हणजे 2024 याच वर्षामध्ये ती पासआउट झालेली आहे सिव्हिल या ब्रँचमधून। आणि तिचं लक म्हणा, नशीब म्हणा किंवा तिचे प्रयत्न म्हणा, ते इतके चांगले आहेत की ती पासआउट होत असतानाच जिल्हा परिषद धाराशिव येथील बांधकाम विभागामध्ये सध्या सब डिव्हिजन तुळजापूर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती आता सध्या कार्यरत झालेली आहे। आणि आज ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू आपण तिचा रेकॉर्ड करतोय त्यावेळेस एक 2 ते 3 दिवस झालेले तिला ऑफिस जॉईन करून आणि ती ऑफिसवरून थेट रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे यशोगाथा सांगण्यासाठी। तर सर्वप्रथम अस्मिता, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या वतीनं।
2: थँक्यू सो मच सर।
1: आता खरं तर आम्ही अभिनंदन करतोय आणि तुझ्या चेहऱ्यावर ते दिसून येत आहे की कॉलेज सुटल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर नेमकं काय करायचं हे प्रश्नचिन्ह घेऊन जे बरेचसे विद्यार्थी फिरतायत तसं काहीच न दिसता तुझ्या चेहऱ्यावर एक असं दिसतंय की यस, ऑफिसमधून एक आलेली आहे, थकलेली मुलगी आहे, आता मी ऑफिसमध्ये काहीतरी काम करते असं काहीतरी चेहऱ्यावर भाव दिसतायत। तर सगळ्यात अगोदर हे सांग की हे फिलिंग कसं आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट करता करताच तुला जॉब भेटलेला आहे?
2: सर, फिलिंग तर खूप प्राऊड फिलिंग आहे। स्टार्टिंगला तर एकच मनामध्ये एम होतं की डिग्री संपायच्या आत एखादी तरी सरळ सेवा क्रॅक करायची होती आणि त्यानंतर नेक्स्ट क्लास 1 क्लास 2 तर एम आहेच, बट डिग्रीपर्यंत ॲटलिस्ट ज्यासाठी इलिजिबल होते त्यासाठी एक प्रयत्न होता की ते एम कम्प्लीट करायचं होतं। मग फर्स्ट एम तरी कम्प्लीट झाले, आता नेक्स्ट टार्गेट नेक्स्ट एक्झामवरती असेल।
1: बरं, मग आता खरं तर याची सुरुवात जर म्हणायला गेलं तर 10वी पास झाली की वडिलांना खरं तर आनंद असतो 10वी पास झाली म्हणून मुलगी, पण सगळ्यात मोठं टेन्शन असतं की अरे 11वी 12वीला कुठे घालावं आजच्या युगाप्रमाणे। 11वी 12वीला तू कुठे होते हे पण सांग आणि पुन्हा 11वी 12वी झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन असतं की अरे मुलगी पुढे काय करणार, तर हे अगोदर थोडंसं सांगतो।
2: 10वीचा रिझल्ट आल्यानंतर
1: 10वी कुठे कुठे झाली?
2: 10वी माझी छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव येथे झालेली आहे। मग 10वीमध्ये 98.40 असा माझा पर्सेंटेज आले होते, ते पाहून एक आनंद होता की मी मेडिकलमध्ये जाऊ शकते। मग विचार केला की आपण मेडिकलची प्रिपरेशन करावी आणि त्यासाठी मग मी लातूरमध्ये शाहू कॉलेज येथे ॲडमिशन घेतले, बट माझा स्कोर कमी आला नीटचा, मग त्यामध्ये जास्त रिपीट करण्यामध्ये पण इंटरेस्ट नव्हता जास्त असं, त्यामुळे मग मी विचार केला की आपण इंजिनिअरिंगमध्ये पण यावं, कारण मला लहानपणापासून ड्रॉइंगची देखील खूप आवड होती आणि मग त्यामुळे मी आली इकडे इंजिनिअरिंग चूज केले।
1: म्हणजे तुझं नीट आणि एमएससीईटी दोन्ही एक्झाम तू दिलेले होते?
2: हो, दिला होता।
1: अच्छा, मग इंजिनिअरिंगचं असं होतं म्हणून आयआयटी जेईचं असं काही डोक्यात नव्हतं?
2: नाही, ते नव्हतं
1: जास्त, मेडिकलला जायचं, 10वीला चांगले मार्क पडले।
2: येस येस।
1: अच्छा, मग ज्यावेळेस 12वीचं तुझं शाहू कॉलेजला एवढं सगळा विषय झाला, मग तू तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज निवडण्याचं कारण काय होतं आणि मग घरच्यांनी तुला कसं सपोर्ट केला ते एक सांग।
2: स्टार्टिंगला कोरोना पिरियड होता जेव्हा मी ॲडमिशन घ्यायचं ठरवले त्यावेळेस, मग इतर बाहेरचे कॉलेजेस खूप माहिती देखील होते, बट तेरणाचं पप्पा देखील इथं सेवक म्हणून अगोदर होते, मग त्यामुळे मी आणि आपल्या रिझल्ट कॉलेजचा रिझल्ट देखील खूप छान आहे असं ऐकले होते, त्यामुळे मी इथं यायचं ठरवले।
1: अच्छा, मग तुला हा निर्णय घेत असताना काय अशा सगळ्यात चांगल्या गोष्टी जाणवल्या की तू धाराशिव जिल्ह्यातलीच मुलगी, एक तर खर्च पण सगळ्यात दृष्टिकोनातून कमी होणं, कॉलेज पण सगळं चांगलं आहे, असं तुला सगळे फुलफिलमेंट झाले तुझ्या पर?
2: येस सर। आपले एम तरी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची होती, मग त्यामुळे आपण स्टडी कुठेही करू शकतो हे देखील एक माइंडमध्ये ठेवायला, माइंडमध्ये माहिती होतं की आपण कुठेही राहिलो तरी अभ्यासच करायचा आहे, मग इथे राहून तरी आपण करू शकतो, मग त्यासाठी मी इथेच ऍडमिशन घ्यायचं ठरवलंय.
1: बरं, मग आता ज्यावेळेस तू इथे ऍडमिशन घेतलं, एकतर कोरोनाचा काळ होता, काही पहिले एक दोन वर्ष समजा ऑनलाईन गेले असतील किंवा बाकी सगळं विषय असेल, मग त्यानंतर तू तुझी स्टडी कशी ठेवली, तुझं एम कसं होतं, त्या एमच्या नुसार फक्त कॉलेजची स्टडी करणं एवढाच विषय नव्हता, तर मग तुला ते जसं म्हणतेस की तुला क्लास होणं, अधिकारी होणं, ह्या पण तुझ्या डोक्यामध्ये सायमल्टेनियसली गोष्टी चालू होत्या, तर तुझं कॉलेजचं जे करिक्युलम राहिलं ते कसं राहिलं सांग.
2: सर, मी कॉलेजमध्ये तरी रेग्युलर असायची स्टार्टिंगला, तर फक्त कॉलेज लेक्चर्स कंटिन्यू मीन्स रेग्युलर करायची, कारण इथे जे शिकवलं जातं त्या बाहेरचे तरी क्वेश्चन्स नाही आहेत हे तर माहिती होतं, मीन्स टेक्निकल इथेच राहून स्ट्रॉंग करायचं होतं, आणि घरी जाऊन नंतर मी नॉन टेक्निकल कव्हर करायची, कॉलेजच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळायचा ते घरी जाऊन नंतर नॉन टेक्निकल पाहायची.
1: बरं, आणि रेग्युलर कॉलेजला असल्यानंतर प्रॅक्टिकलचा भाग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मग तुला असं वाटत नव्हतं का कधी, म्हणजे एका क्षणाला असं कोणाला तरी वाटतं की तुला दहावीला चांगले पर्सेंटेज पडलेले होते, नीटचं तुझं समजा स्वप्न जरी पूर्ण नाही झालेलं असतं तर तो इंजिनिअरिंगमध्ये येण्याचा विचार केला,
2: मग
1: सगळा ओढा कुठेतरी IT, CSE, EIDS अशा सर्व ब्रँचकडे असताना सिव्हिल निवडण्याचं मग काय कारण होतं एवढा विषय?
2: सिव्हिलमध्ये येण्याचा मेन हेतू म्हणजे माझे पप्पा, कारण पप्पा छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते काही छोटे काम देखील करतात, मग त्यामुळे ते नेहमीच मला बोलायचे एखाद्या कामाबद्दल, त्यांनी काही इस्टिमेट केलेलं असेल तर ते सांगायचे, मग ते रोज रोज तेच पाहण्यात होतं, मग त्यामुळे पप्पांनी सांगितलं की थोडंसं इकडे पण आपल्या मुलींसाठी आहे संधी, चांगल्या संधी आहेत, त्यामुळे मी त्यांच्यामुळे आले जास्त करून.
1: बर, तुझ्या वडिलांचं इन्स्पिरेशन तुला होतं की ठीक आहे सिव्हिलमध्ये सुद्धा जाऊन मुलगी काही ना काहीतरी करू शकते, हे सुरुवातीचा फेज समजा जे की तो ऍडमिशन घेण्याच्या अगोदर किंवा ऍडमिशन घेतल्यानंतरचा विषय होता, मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साईड बाय साईड डोक्यामध्ये जे डेली रुटीन असतं ते रुटीन कसं होतं, म्हणजे तुझ्या अभ्यासाचा प्रकार कसा होता, सरांशी इंटरॅक्शन असेल, सरांसोबत काही गायडन्स घेण्याचा विषय असेल, ते पण थोडंसं सांग.
2: मी स्टार्टिंगला स्टाफशी बोलताना थोडीशी घाबरायची, बट काही दिवसांनी लक्षात आलं की असं घाबरून कॉलेज मधून पास आउट झाल्यानंतर हे घाबरणं आपल्यासाठीच घातक ठरणार आहे. जेवढ्या आपण इथे राहून फ्रँकली आपण जे काही आपल्या कन्सेप्ट आहेत जेवढ्या आपण क्लिअर करतो ते आपल्यासाठीच इम्पॉर्टंट आहेत, पुढे चालून त्याच कन्सेप्ट नंतर बाहेर गेल्यानंतर लोक विचारल्यानंतर ते आपल्याला यायला पाहिजेत. मग मी थोडंसं इथं आल्यापासून किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये देखील डिप्लोमा केल्या करताना तिथे सरांशी पण बोलायची काही
1: अगोदर पॉलिटेक्निक झालेला.
2: हा,
1: म्हणजे तो डायरेक्ट सेकंड इयरला इथे
2: घेतलाय
1: का? अच्छा, मग हे नाही सांगितलं, हे मध्येच म्हणजे काहीतरी एक ट्विस्ट आला ना, मग तुझं शाहू कॉलेज नंतरच हे कसं झालं मग नेमकं?
2: हे मी माझं 11वी 12वी मध्ये PCB ग्रुप होता, मग त्यामुळे मला डायरेक्ट इंजिनिअरिंगला ऍडमिशन नव्हतं मिळत, मग मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव येथे घेतले.
1: अच्छा, म्हणजे तिथं पण सेकंड इयरला डायरेक्ट?
2: सेकंड इयर डायरेक्ट, येस. ते केल्यानंतर मग समजलं की सरळ सेवा देण्यासाठी डिप्लोमा कंपल्सरी होता, त्यावेळेस 12+ डिग्रीवाले अलाउड नव्हते, मग त्यासाठी डिप्लोमा करणं थोडंसं महत्वाचंच होतं, कारण सरळ सेवा तरी करायचीच होती क्रॅक, म्हणून मग मी डिप्लोमा करायचा निर्णय घेतला. आणि
1: डिप्लोमा तू सिव्हिलमध्येच केला?
2: हा, सिव्हिलमध्ये केला.
1: ओके ओके, आणि मग पुन्हा त्याच्यानंतर तो इंजिनिअरिंग कॉलेजला?
2: हा.
1: अच्छा, आता हा मध्ये एकदमच अचानक टर्न आल्यामुळे ते लक्षात नाही आलं, पण एनिवे, तर मग तुझं ते डिप्लोमाचं आणि इंजिनिअरिंगचं डिग्री पूर्ण करणं, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सरळ सेवा किंवा अशा पद्धतीचं

0: डिव्हिजन जे आहे तुळजापूर त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती कार्यरत आहे. आणि जसं आपल्याला आता लक्षात आलं की ती 10वीला चांगल्या पर्सेंटेजनं पासआउट होती, नीटचं तिला म्हणजे सक्सेस नाही मिळाला, म्हणून ती परत इंजिनिअरिंगचं सक्सेस मिळवण्यासाठी बेसिकपासून स्टार्ट केला आणि पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊन पुन्हा त्यानंतर आता इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. तर एवढ्या सगळ्या ट्रान्झिशनमधून जात असताना हा अभ्यासाचा प्रकार आहे किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत, आपण खरं तर डायरेक्ट हे तुझं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पदावर निवड कशी झाली, त्याची प्रोसेस कशी होती, परीक्षा कशी होती, हे पण आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला या पदापर्यंत जाण्यासाठी किंवा अशा पद्धतीची परीक्षा देऊन लगेचच आपलं कॉलेज संपल्यानंतर आपल्याला एक जॉब मिळावा ही जी आपली सर्वसामान्यांची अपेक्षा असते. म्हणजे जसं की तू तुझे वडील म्हणते की अगोदर सेवक होते, घरची परिस्थिती आर्थिक थोडीशी समजा कमी जास्त असू शकते, तर हे तुझं अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन ह्या कशा पद्धतीनं करावं वाटलं किंवा कसं केलं ते सांग घरच्या परिस्थितीसह.
1: घरची परिस्थिती सांगायचं म्हटलं तर नक्कीच बाबाचं उदाहरण आहेत याबद्दल. कारण ते म्हणजे डोळ्यासमोर ते दिसायचं की ते पहाटे केव्हा केव्हा पाणी द्यायला जायचे, शेतामध्ये ऊस होता आमच्या, मग ते पहाटे किंवा रात्री लाईट केव्हाही असायची रात्री, मग ते थोडंसं कुठे ना कुठे ते दिसायचं की त्यांनी शेतात जात आहेत, मग ते वर्क आपल्याला करणं पुढे चालून होत नाही, त्यामुळे मग ठरवलं की स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही.
0: मग आता हा स्टडीचा भाग सगळा तुझ्या डोक्यामध्ये होता, पण सोबत म्हणजे कॉलेज आहे, कॅम्पस आहे, सराउंडिंग आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, रील्स आहेत,
1: येस येस,
0: मग काय ह्याचं कसं मॅनेजमेंट केलं?
1: याचं मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्व स्टाफचे आभार मानेन. कारण त्यांनी काही असं यूट्यूब चॅनल्स देखील असतात, मग आपले स्टाफकडून देखील काही यूट्यूब चॅनल्स समजले होते की त्यामधून आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्प होऊ शकते. मग यामध्ये हेल्प करायची जास्त हेल्प मिळाली म्हटलं तर पिंपळे मॅडम, पवार सर, त्यानंतर आकाश जगताप सर, शेख सर यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी खूप गायडन्स देखील केला आणि यूट्यूब चॅनल्सची देखील काही वेळा माहिती मिळायची, मग तेच मी रेफर करत गेली. आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर लॉकडाऊनमध्ये क्लासेस तर नसायचे, ऑनलाईन सर्व काही असायचं, मग त्या पिरियडमध्ये टेक्निकल स्ट्रॉंग करायचं तर ठरवले होते, मग त्यामध्ये मी टोटली यूट्यूबवरती डिपेंड होते. टोटली मीन्स क्लासेस वगैरे असं काही माहिती नव्हतं, बट सर्च करायचं, एखादा कन्सेप्ट माहीत नसेल तर डायरेक्टली यूट्यूबवरती जाऊन सर्च करायची आणि ते गेन करत करत नोट्स काढली मी माझ्या सेल्फ. आणि पुढे इथून पुढे पण असं दुसऱ्यांच्या नोट्स नाहीत जास्त रेफर केल्या, जास्त प्रायोरिटी मी मग स्वतःच्या नोट्सवरतीच दिले होते. तेच नंतर रिव्हिजन करण्यासाठी देखील त्याच जास्त सफिशियंट आहेत असं मला वाटतं आपल्या सेल्फ नोट्स.
0: बर, मग असं कधी वाटलं नाही का इन्स्टावर जावं, काहीतरी रील्स टाकाव्यात, फेसबुकवर टाकाव्यात?
1: इन्स्टाचं अकाउंट होतं माझं, बट ते अकाउंट होतं ड्रॉइंग रिलेटेड, कारण मला लहानपणापासून स्केच काढणं किंवा ड्रॉइंगमध्ये लहानपणापासून इतकी आवड की बस ते.
0: आता हे प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे की बऱ्याच वेळेस डिस्ट्रक्शन होतं ना,
1: येस येस,
0: सोशल मीडियाचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करावा आणि डिस्ट्रक्टिव्ह वापर कसा करावा ह्या दोन्ही गोष्टी समोर असतात. तू एक मुलगी या भागातली, ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात, तर इतर मुलींनी पण कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुला तू आज यशस्वी आहेस ना, तुला म्हणजे एक जॉब भेटलेला आहे, सिक्युअर जॉब भेटलेला आहे, तुला पुढे क्लास 1 वगैरे अधिकारी व्हायचं आहे 2-4 वर्षामध्ये, ते पण झालेलं तुला पाहायचं आहे आम्हाला, तू होणार आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करायला हवं हे मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की हे मॅनेजमेंट कशी करायची. मग
1: ज्याप्रमाणे मी आता सांगितले की यूट्यूबचा वापर खूप मी करायचे, बट माझं विजन क्लिअर होतं की आपल्याला एकतरी जॉब क्रॅक करायचा होता, मीन्स हातात इथून पासआउट झाल्यानंतर जॉब तरी हातात असला पाहिजे. ते विजन आपल्याला अचीव करण्यासाठी मी यूट्यूब यूज करायचे, खूप यूज करायचे, अक्षरशः रात्री 1-1 वाजेपर्यंत मी यूट्यूबवरतीच असायची. पण जे काही कन्सेप्ट येत नाहीत फक्त ते कन्सेप्ट सर्च करायचे आणि त्या रिलेटेड जे काही व्हिडिओज येतात ते टोटली पाहायचे. असं नाही की एखादा व्हिडिओ पाहून बॅक घेतलं असं नाही, टोटल पाहायचे, मीन्स प्रत्येकाचे कन्सेप्ट वेगळे एक्सप्लेन करण्याच्या ट्रिक्स असतात, त्यानुसार आपल्याला कोणती इझी जाती ट्रिक्स तेवढी ट्रिक्स घ्यायची. आणि
0: या पद्धतीनं अभ्यासाचा आणि त्याचा प्रोडक्टिव्ह वापर केला राधर द्यान की जर व्हिजन क्लिअर असेल तर आपल्याला त्याचा प्रोडक्टिव्ह युज करता
1: येईल. सर येस.
0: अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या झालेल्या होत्या, तुझ्या एकतर अभ्यासामध्ये तुझं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं, सगळं झालं होतं, मग हे कधी तुला रिअलाईज झालं की अशा पद्धतीच्या जिल्हा परिषद धाराशिवमधल्या कुठल्या तर जागा निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर्म भरायला हवा आणि त्याची स्टडी कशी असते किंवा काय असते?

0: याचं काही तू मग नियोजन केलं, तुला कसं माहीत झालं?
1: सर, हे माहिती मला माझ्या भैयामुळे झालं, कारण भैयाला जास्त, तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याला जास्त अपडेट्स येतात. मग त्यांनी त्याचा फॉर्म भरायचा असताना त्याने
0: काय करतो तो?
1: भैयाचा सध्या MA झालेला आहे, तो स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतोय सध्या. मग त्यांनी त्याचे फॉर्म भरताना माझ्या पण जागा पाहिल्या आणि मला सांगितलं की असं असं जागा निघाल्यात, फॉर्म भरून घेऊयात म्हणून. मग आणि इथून पण त्यांनी फॉर्म भरल्यानंतर पण नॉन टेक्निकल माझं थोडंसं वीक आहे, मग त्याचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे. मग मी टेक्निकल कव्हर करायची, पण नॉन टेक्निकलमध्ये माझ्या भैयाचा सपोर्ट खूप होता. त्यामध्ये काय वाचायचं काय नाही, सरळ सेवासाठी वगैरे तो पण प्रिपेअर करायचा. मग माझ्यापेक्षा एक एक्सपिरियन्स त्याला जास्त होता त्यामध्ये, आणि तो चलत येता जाता मला सांगत राहायचा.
0: एकत्र जर बहीण भाऊ फक्त भांडणच करावं असा विषय
1: नाही,
0: अशा पद्धतीने सपोर्ट पण एकमेकांना होऊ शकतो.
1: येस येस. आणि भैया बोलताना नेहमीच स्टडीच बोलायचं माझ्याशी, दुसरा विषयच नाही निघत आमच्यामध्ये.
0: मग आता हे ज्यावेळेस परीक्षेचा फॉर्म निघाला भरला, मग त्याच्यानंतर हे किती दिवसाचा असा स्टडीचा पिरियड होता? कॉलेज पण सुरू असेल किंवा स्टडी पण असेल, तर कसं मॅनेज केलं सांग.
1: हा पिरियड हा जवळपास 4-5 महिन्यांचा होता, कारण JDP एक्झाम्स नेहमी पोस्टपोन व्हायच्या, आणि त्यामुळे जवळपास 3-4 महिने लेट झाली होती एक्झाम. ही एक्झाम झाली होती 23 डिसेंबर 2023 मध्ये. मग त्यामुळे नेहमी पोस्टपोन होत असताना आपलं जे काही रिव्हिजन आहे ते जास्त टाइम्स रिवाईज होऊ लागलं. मग त्यामुळे त्याचा नक्कीच बेनिफिट झाला यामध्ये. असं नाही एकदाच थोड्याशा वेळामध्ये आपण ते प्रिपेअर करताना थोडा कमी टाइम किंवा कमी रिव्हिजन होऊ शकते, बट आपण ह्या पॉझिटिव्ह वेनी पण याला घेऊ शकतो. जेव्हा पोस्टपोन होतं तेव्हा आपण जास्त टाइम्स रिव्हिजन करू शकतो.
0: अच्छा. मग आता हे सगळं रिव्हिजनचं झालं, सगळं झालं, आणि ज्यावेळेस मग तुला हे सरळ सेवेची परीक्षा होती ज्या दिवशी ऍक्च्युली, त्या दिवशी काय झालं नेमकं, त्याच्यानंतर कसा कसा रिझल्ट लागला किंवा काय विषय होता ते एक सांगतो.
1: ही एक्झाम स्पेशली देण्यासाठी आम्ही गेलो होतो निलंग्याला. मला ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे,
0: निलंगाला
1: होती हो. याचा टाइम होता 11:00 पण निलंगा किती किलोमीटर आहे एवढं समजलं, पण ते जाताना किती लांब आहे आपल्याला बाईक वरती जायचं होतं, पण किती वेळ लागतो काही माहित नव्हतं. येस. आणि सकाळी डिसेंबर महिना म्हणजेच नक्कीच हिवाळा होता, सकाळी खूप थंडी होती, आणि मी पप्पांना घेऊन बाईक वरती आम्ही निलंग्याला गेलो होतो 5:00 आणि तिथे गेल्यानंतर इतके पाय वगैरे गारठले होते, एक्झाम द्यायची पण कॅपॅसिटी राहिली नव्हती दोघांची पण. पप्पांचंच पाहून मला तर त्यांचीच काळजी जास्त होती.
0: बर. मग आता ही परीक्षा मग दिली कशी, मग एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये का ते परीक्षेला समोर गेल्यानंतर ध्येय समोर दिसलं?
1: येस सर. परीक्षेला गेल्यानंतर नक्कीच ध्येय समोर होतं,
0: बाकी सगळं हा त्रास विसरून गेले
1: हो.
0: अच्छा.
1: आणि पप्पांचा त्रास पाहून नक्कीच त्यांच्यापेक्षा एक्झाम मध्ये जास्त स्कोर करणं हेच इम्पॉर्टंट होतं, कारण त्यांना त्यांचा आनंद आणायचा होता ना त्यामुळे.
0: मग आता ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अस्मिता, ज्यावेळेस हा रिझल्ट आला तुझा, तर रिझल्ट आल्यानंतर नेमका तुला कधी कळाला रिझल्ट, आणि रिझल्टमध्ये मग तुझं नाव दिसलं त्यावेळेस ती पहिली प्रतिक्रिया काय होती, आणि तुझा रिझल्ट ज्यावेळेस तुला मिळाला त्यावेळेस ते पहिला रिझल्ट तू कोणाला सांगितला?
1: पहिला रिझल्ट मी माझ्या आईला सांगितले होते. रिझल्ट असा सांगितला की फक्त आई मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे. माझी रेंज होती 130-140 आसपास नेहमीच असायची, मग 140 काही क्रॉस होत नव्हतं. मग त्यामुळे मी आईला स्टार्टिंगला एवढेच म्हटले की आई एवढे माझे मार्क्स वाढत आहेत, आणि होऊ शकते इम्प्रूव्हमेंट काहीतरी होऊ शकते म्हणजे इथून पुढे रिझल्टमध्ये. आणि हे रिझल्ट
0: लक्षात आलं, तू काय सांगत होती ते?
1: हा आलं लक्षात. आई पेपर देऊन आल्यानंतरच मी येतानाच कॅल्क्युलेट केलं होतं की मार्क्स किती येत आहेत माझे. मी त्यावेळेस कॅल्क्युलेट केल्यानंतर 146 स्कोर येत होता, आणि मला एक्झाम मध्ये आता आलाय 150. मी आल्यानंतर आईला सांगितल्यानंतर आई म्हटली आल्यानंतर बघूया, तुझा ऍक्च्युअल स्कोर किती येत आहे ना ते आल्यानंतर बघूयात म्हटली. म्हणजे तिने विश्वास ठेवला नव्हता. विश्वास म्हणजे पेपरचे पेजवरती मार्क जेव्हा येतील तेव्हा विश्वास ठेवते, नंतर बघूयात म्हणून तिने सोडून दिला होता पहिल्यांदा विषय. नंतर लिस्ट आल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं, मग होऊ शकते अशी थोडीशी गॅरंटी आली होती.
0: ऍक्च्युअली रिझल्ट आला म्हणजे आता तुला जॉब भेटणार आहे, त्याच्या अगोदर काय प्रोसेस असते म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे असतो का, डायरेक्ट तुम्हाला हे असतं
1: जॉब भेटायच्या अगोदर स्टार्टिंगला कॉल चालू झाले होते की वेटिंग लिस्ट मध्ये आहे म्हणून. स्टार्टिंगला माझं नाव वेटिंग लिस्टला होतं. मग ते वेटिंग लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. ते झाल्यानंतर परत पात्र अपात्र यादी म्हणून येते. मग त्यावेळेस असिस्टंट साठी कोणी वरचे जास्त गर्ल्स आले नव्हते. मग त्यामध्ये माझं एज कमी होतं त्यामुळे मी वेटिंगला गेली होती. मग त्या मुलीवरच्या आल्या नसल्यामुळे परत मी वरती गेली असं झालं लिस्ट मध्ये. स्कोर सेम होता नाही. इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट एकच एक्झाम सरळ सेवा. हा,
0: म्हणजे ज्या दिवशी तुला लक्षात आलं की आता तुझं सिलेक्शन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं काहीतरी तुम्हाला संदेश आला असेल ना, काय संदेश होता तो?
1: संदेश सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट म्हटले की काही दिवसांनी पात्र अपात्र यादी लागणार. ते लागल्यानंतर त्यांनी कॉल आला आणि ते म्हटले तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर देणार आहोत मंगळवारी, असा एक कॉल होता. तो पहिल्यांदा विश्वास नाही फोन कॉल आला होता.
0: फोन कॉल आला होता,
1: विश्वास बसला नव्हता. काही वेळा वाटायचं प्रँक. फर्स्ट टाइम जेव्हा कॉल आला त्यावेळेस मी खूप जणांना क्रॉस चेक करत होते कारण मला वाटायचं प्रँक कॉल आहे तो. कारण सगळ्यांचं ऐकले होते की मेल येतात आणि मला कॉल आला त्यामुळे थोडस भीती होती की प्रँक कॉल आहे हा म्हणून. पण नाही, पप्पांना मी नंतर झेडपी मध्ये पाठवले होते चेक करा म्हणून. पण तेव्हा समजलं की नाही, प्रँक कॉल नाही आहे हा.
0: अच्छा, आणि मग ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की प्रँक कॉल नाही, खरोखरच आता मला जॉब भेटलेला आहे, काय होता त्यावेळेस मग फिलिंग?
1: फिलिंग छान होती. मी माझ्या आजोबांना कॉल केले कारण ते सर्व्हिसमध्ये होते अगोदर, हेडमास्टर होते ते. त्यांच्यानंतर मामा वगैरे कोणी आणखी लागले नव्हते आणि त्यांच्यानंतर लागणारी किंवा सर्व्हिसमध्ये येणारी मीच होते. मग त्यांचे आनंदाश्रू पाहिले म्हणता येईल.
0: बर बर, मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता खरं तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुझ्या एज प्रमाणे किंवा कॉलेज लगेच झालेलं होतं, अजून बऱ्याच गोष्टी होत्या. लगेच तुला पहिल्या दिवशी ऑफिसला जायचं होतं, तर तुझा पहिला दिवस ऑफिसचा कसा होता ते सांग.
1: पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथले जे काही मेंबर्स होते त्यांना पाहूनच भीती वाटत होती कारण ते सगळे माझ्या पप्पांच्या आईच्या एजचे, त्यापेक्षा पण मोठे आणि त्यात मीच खूप लहान दिसायची. त्यामुळे थोडीशी भीती होती पण वाटायचं की एक फॅमिली इकडची आहे, एक फॅमिली आता नवीन तयार होतीये. तिथे पण भैया पप्पा मम्मी टाईप असेच त्या एज मधले होते लोक, त्यामुळे एक फॅमिली बनतीये आणि सपोर्टिव्ह पण आहेत सर्व स्टाफ.
0: म्हणजे काय नाही, पण ते तू पहिल्यांदा गेली तिथं ऑफिसमध्ये, तुला हे जे आता तो वातावरण सांगितलं, पण तिथल्या लोकांनी कसं म्हटलं की मॅडम हे तुमची जागा आहे किंवा काय असं काय झालं नेमकं?
1: सर्वप्रथम गेल्यानंतर त्यांनी समजलं, मी गेल्यानंतर त्यांनी जॉईनिंग ऑर्डर दिली आहे वगैरे माहिती दिली मी आणि ते दिल्यानंतर त्यांनी साईन वगैरे करून घेतले. मग त्यांनी सांगितले आपल्याला जे काही टेबल असतात वगैरे इथं बसायचं वगैरे त्यांनी सांगू लागले आणि वेगवेगळे आणखी पण असिस्टंट होते त्यांनी कामाची देखील माहिती दिली कारण मी इथं खूप करणारी मला तिथे काही बसू वाटे ना. मग मी त्यांना प्रत्येक टेबलवरती जाऊन विचारू लागली की तुम्ही काय वर्क करतात कसं करतात, त्यांच्या डिपार्टमेंटची माहिती घ्यायला स्टार्ट केली मी पहिल्या दिवशी नाही पण नंतर एक दोन तीन दिवसांनी.
0: किती दिवस झाले आता ऑफिसला?
1: आता ऑफिसमध्ये जाऊन जवळपास तीन चार दिवस झाले.
0: तीन चार दिवस झाले, म्हणजे तीन चार दिवसामध्ये क्लास वन कडे जाण्याचा प्रवास सुरू झाला.
1: येस सर, येस. आणि मी तिथे आता ऑफिसमध्ये पण नोटबुक काढून थोडीशी वाचत बसते तर तिथले म्हणतात मॅडम वगैरे म्हणतात की मॅडम आता लागलाय ना जॉब तुम्हाला, आता कशाला वाचता? तर त्यांना म्हणजे त्यांना दुसरे क्रॉस म्हणतात की आता मॅडमला डेपुटी म्हणून आपल्याच मॅडम बनायचंय म्हणून मॅडम स्टडी करतायत.
0: म्हणजे किमान मोटिवेशन तर आहे.
1: येस येस, मोटिवेशन खूप आहे, सर्व सपोर्ट करतायत सध्या.
0: मग आता एवढं सगळं झाल्यानंतर तू आता जॉब करतेस, आता दररोज येणं जाणं पण करतेस धाराशिवहून गावाकडून असेल, ज्यावेळेस मित्रमैत्रिणी आता जुने भेटतायत, जुने म्हणजे आता सध्या रिसेंटली जे तुझ्यासोबत क्लासमध्ये होते किंवा हे, ह्या सगळ्या ग्रुपमध्ये चर्चा झाल्यानंतर काय त्यांची काय प्रतिक्रिया होती?
1: सर, त्यांची प्रतिक्रिया सांगायची म्हटली तर मी त्यांना मार्च मध्ये सांगितले होते की 90% माझे चान्स आहे लागण्याचा, त्यामुळे त्यांना एक 4-5 महिने झालं माहितीच होतं ही लागणारच आहे म्हणून.
0: म्हणजे त्यांनी पण कॉन्फिडन्स पकडलं होतं की अस्मिता ही शेवटी जॉबला जाणार.
1: हा सर, हा.
0: बर, आणि ऍक्च्युली जॉबवर लागल्यानंतर मग काय पार्टी बिर्टी असा काहीतरी विषय झालेला असणार?
1: पार्टी मागतायत पण मी आणखी दिलीच नाहीये.
0: बर, अस्मिता, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं सगळं सहज सहज सोपं सोपं झालं की काही अप अँड डाऊन्स आले, थोडंसं डिप्रेशन लेवल सारखं, कशाला एवढं सगळं सोडून द्यावं आपले वडील लग्न लावून देतील आता सरून जाव असं कधी काय जाणवलं?
1: असं काही जाणवलं नाही, कारण पप्पांच एक स्वप्न आहे की काहीतरी तिला सर्व्हिस मध्ये करायचंय किंवा लावायचंय, त्यामुळे असं काही अप अँड डाऊन येत राहतात, बट त्याला टॅकल कसं करायचं ते स्वतःला देखील समजलं पाहिजे. मी मला जास्त करून आई बाबांच जास्त डोळ्यासमोर दिसायचं, त्यामुळे काही जास्त इफेक्ट झाला नाही माझ्या वाटते.
0: अच्छा बर. आणि असं आता तू तर म्हणते की सोशल मीडियाचा जास्त वापर नाही, पण ते प्रोडक्टिव्हली केली तुझ्या स्टडीसाठी केला, पण असं कधी गाणे ऐकणं चित्रपट पाहणं असं कधी विषय?
1: मी सॉंग्स खूप ऐकते. मी कॉलेजचे असाइनमेंट असू द्या, सबमिशन असू द्या, सॉंग्स लावल्याशिवाय मी लिखाणच करत नाही.
0: मग रेडिओ तेरणा नाही ऐक. अच्छा ओके. हा तर कुठल्या प्रकारचे गाणे?
1: मी 90s वाले सॉंग. 90s
0: वाले सॉंग असं तर हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर 90s सॉंग तू म्हणजे ऐकावेत म्हणून. असं
1: माझे पप्पा खूप सांगतात, त्यांना जे सिंगर्स आवडतात त्यांचे त्यांनी सजेस्ट केले की मी सर्च करून ऐकायची ते गाणे, त्यामुळे आवड लागलेली.
0: तर तुला असं कुठलं गाणं आहे की जे गाणं तुझ्या डोक्यामध्ये चॅन्टिंग करायला लागलं आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टीला धरून ते सांग?
1: विजेता टायटल ट्रॅक.
0: विजेता टायटल ट्रॅक,
1: येस सर.
0: तर मित्रांनो आपण अस्मिता लोहू मेंढे हिच्याशी बोलत होतो, ती 2024 ची पासआउट आहे सिव्हिल ब्रँच मधून आणि सध्या जिल्हा परिषद धाराशिवच्या बांधकाम विभागातील सब डिव्हिजन तुळजापूर इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ती कार्यरत आहे आणि तिचे वडील पण इथे सोबत आहेत लोहू मेंढेजी. तर आम्हाला असं कळालं होतं की तुम्ही म्हणजे आमचा रेडिओ तर 3 वर्षापूर्वी सुरू झालाय, पण तुम्ही तेरणामध्येच होतात कार्यरत.
2: होतो.
0: कधी झालं तुम्ही रिटायर?
2: रिटायर नाही, त्यानामध्येच काय तसे होतो सेवक म्हणून.
0: बर.
2: इथंच होतो, त्याच्यानंतर इथे DEDला होतो मी.
0: बर.
2: आणि DED नंतर पुन्हा चला ते संपर्काला गेलो, पुन्हा संपर्काला म्हणून यांच्या साहेबाचं चालू झालं, तिथे गेलो नंतर त्यांच्या गुंजळ बाबूच्या हाताखाली.
0: बर बर बर. मग तिथून तुम्ही म्हणजे हे सगळं कधी सोडलं मग तुम्ही?
2: मी सोडलं हे 89 इथलं सोडलं आणि परत संपर्काला गेलो तिकडं.
0: अच्छा, म्हणजे खूप वर्ष झाले त्याला पण. बर. मग आता सध्या तर जसं अस्मिता सांगत होती तुम्ही शेती आणि छोटं मोठं कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम करता म्हणून, मग आता ज्यावेळेस तुम्हाला माहीत झालं की मुलीला तर तुम्ही तेरणालाच ठेवलं, कारण तुम्ही तेरणामधले आहे त्याच्यामुळे तुमचं पहिलं प्रेम तेरणा असणार आहे. तर
2: नाही, पण अगोदर कसं झालं, तिला 10वीला चांगले मार्क पडले, 98% मार्क पडले, त्याच्यामुळे मेडिकलला पाठवा म्हणून लातूरला ठेवलं 2 वर्ष शाहू कॉलेजला. आणि त्याच्यानंतर पुन्हा नीटला मार्क कमी आले तिला, त्याच्यानंतर म्हणलं तिच्या आवडीप्रमाणे पुन्हा नंतर करावं, नीट एकदम कमी मार्क आल्यामुळं. पण हिच्या आवडीप्रमाणे पुन्हा इथं इंजिनिअरिंगला
0: म्हणजे
2: पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. पॉलिटेक्निक झाल्यानंतर पण इथे ऍडमिशन घेतलं.
0: बरोबर. तर लवजी तुम्ही मला एक सांगा की कसं असतं की एकतर मुलगी 10वी 12वी पास होणं, पुन्हा पॉलिटेक्निकला येणं, एक एक टप्पा जसा पूर्ण होत जातो तसं वडिलांचा एकतर आनंद पण वाढत जातो आणि जबाबदारी पण वाढत
2: जातो.
0: तर ज्यावेळेस अस्मिताला जॉब लागला आणि चांगला गव्हर्नमेंटचा जॉब लागला, आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटल्याबद्दल खूप आकर्षण आहे मोठं, तर ज्यावेळेस तुम्हाला हे कळालं त्यावेळेस तुमची काय भावना होती ते सांगा.
2: आनंद वाटला.
0: हो. बर. आणि मग तुम्ही इतर पालकांना काय सांगाल की त्यांनी मुलींकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे, कारण आपल्याकडे कसं ग्रामीण भागात माहिती आहे की मुलगी झाली 10वी 11वी 12वी झाली ग्रॅज्युएशनला म्हणलं की कुठता लग्नाचं पाहणं आणि सोडून देणं, मग ठीक आहे त्यांची इच्छा असेल, पॉटेन्शियल असेल, त्यांच्या क्षमता असेल, तो नंतरचा भाग होतो. आजकाल तेवढं राहिलं नाही, तरी सुद्धा जे ग्रामीण भागात असतील इकडे तिकडले असतील त्यांना काय सांगू शकता तुम्ही?
2: त्याच्या आवडीप्रमाणे आपण त्याच्या आवडीला आपण पालकांनी चालना दिली पाहिजे, आपल्या आपला म्हणजे बळजबरीने त्याच्यावर लादलं नाही पाहिजे की तू मेडिकलला जा असं नाही लादलं नाही पाहिजे.
0: तिच्यामध्ये तिच्यामध्ये काय आहे हे पण
2: ओळखून तिच्या ड्रॉइंगची आवड होती तिला, त्याच्यामुळे मला पण इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल मध्ये काय ते करावं वाटलं.
0: तर लवजी मी करतो तुमचं पण अभिनंदन करतो की तुम्ही मुलीला खूप चांगल्या पद्धतीनं एकतर मार्गदर्शन केलं, ती नेहमी तिच्या बोलण्यामध्ये होते, तुम्ही मुलाखत ऐकताना ते तुमच्या लक्षातच येईल की ती तुम्हाला आदर्श मानत होती आणि तुम्हालाच खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवून तिने आज हे यश मिळवलेलं आहे. तर मी तुमचंही खरं तर अभिनंदन करतो की पालक म्हणून तुम्ही जे तिच्याकडे लक्ष दिलेलं आहे ते. तर अस्मिता, जसं आता तुझ्या वडिलांशी पण आम्ही बोललो, तो गाणं पण एक विजेतामधलं सांगितलेलं आहे, आता मला एक सांग की एवढं सगळं ऐकल्यानंतर आता इन फ्युचरमध्ये 2024 तो पासआउट झाल्या तू सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं तुझं पद आहे,
1: येस सर.
0: तर मग आता येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2030 2035 अस्मिताला आम्ही रेडिओ तेरणाला काय म्हणून बोलवायचं की अस्मिता मॅडम तुम्ही या आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा असं काय म्हणायचं नेमकं?
1: नक्कीच क्लास 1 क्लास 2 पोस्ट काढण्यासाठी नक्कीच ट्राय करेन मी.
0: नाही 2 नकोच म्हणू आता, क्लास 2 नकोच, क्लास वनच्याच पुढे काय सांग, सुपर क्लास वन असं म्हटलं तरी चालेल.
1: अच्छा, मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच त्यापर्यंत.
0: अच्छा, तर ठीक आहे अस्मिता. खरं तर हा तुझे तुझं जे इन्स्पिरेशन आहे, तुझं जे बोलणं आहे, ते अनेक आता ज्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या मुली आहेत सध्या, खास करून सिव्हिलला ज्या घेणाऱ्या आहेत, त्यांना पण एक खूप चांगल्या पद्धतीचं एक गायडन्स भेटेल की जॉब भेटू शकतो. आपलं फक्त फोकस आणि व्हिजन जर क्लिअर असेल तर आपल्याला ध्येयप्राप्ती होऊ शकते. हा एक संदेश तुझ्या आजच्या पूर्ण मुलाखतीतून मिळतो. आणि मी परत एकदा तुला तुझ्या या सर्व फ्युचरसाठी शुभेच्छा देतो. आणि क्लास वन, सुपर क्लास वन म्हणून अस्मिता लहू मेंढे हिला आम्ही बोलवणार आहेत 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर. तर हे मात्र तुझ्या लक्षात असावं. पण तुझ्या या सर्व करिअरसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
1: थँक्यू सो मच सर.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबाद जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरना. आपण HTTP://radio.covusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970590 9970590000. ऐकत राहा, नंदी राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: 너도 넘어지는 소리.
1: 나이 됐다. 올 한 해도 배울 기 받은 막 다음에 발표 잘하라.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: ओके
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: ड्रायव्हर, गाडी मी चालव.
2: यस मॅम.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: मिया, ये कामयाब होटल है. यहाँ नौकरी इतनी आसानी से नहीं मिलती. तुम आते जाओ, हम सोचते जाएंगे.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

संवाद गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: अभी अलविदा मत कहो.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: रास्ता था मगर बन गई वो हम सफर, वो मेरे साथ हो गई एक अजनबी हसीना से ये मुलाकात हो गई।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,